ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं.
2: आय एम अ डिस्को डान्सर.
0: त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
2: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.
3: खुश रहो खुशियाँ बांटो.
4: ख्वाबों का सफर आरजे सनी के साथ.

0: जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो, तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार। पुणेरी आवाज 107.8 FM या केंद्रावरून मी रोज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। आता आपण अगदी वास्तविक नरेंद्रने अनेक वेळा ठाकूरांना पाहिलेलं आहे, पण तो त्यांना भोंदू पाखंडी देवदेवता त्याला मान्य नाही तर गुरु म्हणून कसा स्वीकारणार हो। आणि मी आधीच सांगितलं, नरेंद्रचं तत्वच आहे, पटले ते स्वीकारले। आता आपण या वाटचालीत आज निश्चितच हे पाहणार आहोत की खरोखर त्याने मनापासून गुरु स्वीकारला का। विचाराच्या तंद्रीतून नरेन थोडा सावरतोच, तोच ठाकूरांनी खडीसाखर लोणी आणून आपल्या तन खाऊ घालण्याचा त्याला प्रयत्न केला। अरे प्रसाद आहे आईचा हा प्रसाद। आता प्रसादाची व्याख्या मी कुठेतरी एके ठिकाणी ऐकली होती, असं निरनिराळ्या व्याख्यानाला गेलो त्याला का, मला वाटतं दूरदर्शनच्या सिरियलमध्ये मालिकेत एकदा ऐकलेली आहे। प्र म्हणजे प्रभू, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन, ज्याच्यात परमेश्वराचं ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन होतं असा तो प्रसाद। ठाकूरही त्याला म्हणतात, अरे मातेचा प्रसाद आहे, घे घे माझ्याजवळ द्या ना, बरोबर मित्र आहेत, आम्ही मिळूनच खाऊ। अरे बाबा तू खा दे, हा आपल्या हाताने खाऊ घालणार, मित्रांनाही मिळेल नंतर। नरेनला खाऊ घालून झाल्यानंतर ठाकूर बोलू लागले, आता सांग केव्हा येणार साहेब परत इथं, आता इतकी वाट पाहायला लावू नको रे। अरे बोल ना, तू बोलत का नाही, कसला एवढा विचार करतोय, काही यक्ष प्रश्न विचारला का तुला मी ज्याचं उत्तर तुला देता येणार नाही। सांग की येईल, पटकन येईल, अगदी संध्याकाळी येईल। हो हो, आणि एकटाच ये, आणखी कोणाला बरोबर येऊ नकोस, म्हण ना येईन म्हणून। अरे केव्हाची तुझी मन धरणी करतोय, अर्जव करतोय, म्हण की लवकर आणि एकटाच येईल। एकटा का हवा होता ठाकूरांना, तर त्यांच्या परमदेवतामध्ये आणि त्यांच्यामध्ये त्यांना इतरांची लुडबुड नको होती। ठाकूरांचा आणि त्यांच्या तेजपूर्ण चेहऱ्याच्या प्रभावाने नरेंद्र कसा बसा म्हणला, होय महाराज येईन। ती सगळी जबाबदारी नरेंद्र सहन केल्यावर आपली अर्जव बोलणं, आपण केलेली बळजबरी नरेंद्रनी सहन केली आहे हे पाहून ठाकूर आणि नरेन परत आतल्या बैठकीत गेले। ठाकूर पलंगावर बसले, नरेन चटईवर, जणू काही मधल्या काळात घडलंच नाही। सगळ्या असल्या अनुभवाचा धसका घेतलेला नरेन त्यांच्याकडे अधिक सावधगिरीने पाहू लागला। ठाकूरांचे परत तेच प्रेम भक्तीचे वार्तालाप सुरू झाले। नरेन विचार करू लागला, खरंच हे महात्मा आहेत का, खरंच हे थोर विभूती आहेत का, लोक आणि विद्वान म्हणतात तसे खरेच हे परमहंस आहेत का, की नुसतेच कुटाळखोर म्हणतात त्याप्रमाणे ग्रेट न्यूज देणारे किंवा ग्रेट गुज करणारे आहेत कुणास ठाऊक। मी जर माझ्या बुद्धीशी प्रामाणिक असेल, विवेकाशी सच्चा असेल, तर मला असं जाणवलं की हा माणूस वेडसरच असला पाहिजे। तसा नसता तर विश्वनाथ दत्ताचा मुलगा हे त्यांना चांगलं, मला चांगलं माहिती आहे आणि इतर सर्व परिचितांना सुद्धा याच्यात दुसरं मत होणार नाही। मग हा महात्मा मला सनातन ऋषी काय, नारायणाचा अवतार काय, नरातला नारायण काय, असं काय म्हणतो। आपला स्वतःचा सगळा मोठेपणा दूर सारून माझ्यापुढे हात जोडून उभा राहतो. मी भेटल्यामुळे त्याच्या डोळ्यातनं अविरत आनंदाचे अश्रू वाहत असतात. त्याला खळ पडत नाही, खंड पडत नाही. याला काय म्हणायचं? का यानं ईश्वर प्रेमाची बाजारपेठ उघडलीय? पण हा वेडा हे गृहीत धरलं तरी एक मानावच लागेल की हा ईश्वरासाठी वेडा आहे, हा त्याच्या आईसाठी वेडा आहे, हा त्याच्या कालीमातेसाठी वेडा आहे. आहिकाचा म्हणजे सर्व भौतिक सुखाचा त्याग करून हा पूर्णपणे ईश्वराशी, परमेश्वराशी समर्पित झालेला आहे. केवढी आश्चर्याची गोष्ट आहे. कबीरदास एकदा म्हणाले होते, जो घर फूंके अपना सोई सचे चले हमारे साथ, जो घर फुंके अपना सोई चले हमारे साथ. याने खरंच आपलं घर फुंकून टाकलंय. खरंच यांना तरी सत्यानुभूती झाली असेल का? खरंच यांना परमेश्वर दिसला असेल का? खरंच यांना काली माता दिसली असेल का? या भाबड्या माणसाला खरंच का काही गवसलं असेल का जे इतरांना कधी मिळालं नाही? मी एवढी धडपड करतोय, खटपट करतोय, पायपीट करतोय, मला तर त्याचं नखभर सुद्धा दिसलं नाही. मनात विचारांची असंख्य गर्दी झाली. स्वतःला न कळत नरेन एकाएकी आपल्या जागेवरून उठला. ठाकुरांच्या पुढे जाऊन हात जोडून त्याने बंदुकीची गोळी सुटावी तसा आपला आवडता प्रश्न केला, जो त्याने असंख्यांना केला होता. महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर, विद्यासागर, त्याचे प्राचार्य, असंख्य लोकांना त्याने हा प्रश्न विचारला होता. आणि प्रत्येकाचं बोट काली माता मंदिराकडे, दक्षिणेश्वरी घाटावरील देवीच्या मंदिराकडे, तिथल्या या ठाकुराकडेच जात होत. महाशय, आपल्याला ईश्वर लाभ झालाय का? आपण देवाला पाहिलं आहे का? आपण त्याचा अनुभव घेतला आहे का? श्रीकृष्णांच्या बोलण्यात अकस्मात खंड पडला. झुळझुळ पाण्यासारखं वाळत जाणारं त्यांचं बोलणं एकदम थांबलं. ते नरेनकडे एकटक बघू लागले. बघता बघता तन्मय झाले. जमलेली मंडळी एकदा ठाकुरांकडे आणि एकदा चित्रवत म्हणजे चित्रासारखं स्थिर उभ्या असलेल्या नरेनकडे बघू लागली. निर्झरातून गच्च भरलेल्या घागरी घेऊन येणाऱ्या निरागस बालिकेसारखे आपले सजल म्हणजे पाण्याने डबडबलेले नेत्र उघडून ठाकूर मंद मंद हसू लागले. होय रे होय, तुझा देव मी पाहिलाय, खूप जवळून पाहिलाय. तू आणि मी सारे जितके जवळ आणि जेवढे स्पष्ट दिसता त्यापेक्षा अधिक जवळून पाहिलाय, अधिक स्पष्टपणे त्याला पाहिलाय. त्याच्याशी बोललो आहे, त्याच्या सवे चाललो आहे, त्याच्याशी खेळलो आहे. वेदांताच्या तर्काच्या पद्धतीने नव्हे, अगदी प्रत्यक्ष, अगदी स्पष्टपणे त्याला अनुभवले आहे. नरेंद्रची उर्मी कुठं गेली त्यालाही कळलं नाही. उभं राहण्यातला कडकपणा गेला आणि सारी गात्र मेणासारखी मऊ झाल्यासारखा तो परत हळुवारपणे खाली बसला. होय रे, ईश्वराचा लाभ ही कोणाची मक्तेदारी आहे का? पण त्याला आयुष्य ढवळून काढायला पाहिजे. ईश्वराचा ध्यास हा जीवन मरणाचा शर्तीचा केला पाहिजे, तर तो तुम्हाला भेटणार ना. त्याला आहे का कोणाची तयारी? साधी गोष्ट, तुम्ही संसारी माणसं, बारीक सारीक दुःखांनी यातनांनी गांजून गेलेली, तरी संसारावर तुमचं केवढं प्रेम. बायका मुलांसाठी लोक तांब्या तांब्या अश्रू गाळतात, ईश्वरासाठी दोन टिपं तरी डोळ्यात आल्याचं कोणी विश्वासपूर्वक सांगेल का? तुम्ही ईश्वरासाठी वेडेवा, मग बघा तोही तुमच्यासाठी असा वेडाच होतो की नाही ते. आता या ठिकाणी मला असं आठवतं की ज्यांची गजानन महाराजांवर भक्ती आहे, ज्यांची प्रभू श्रीरामचंद्रावर भक्ती आहे, ज्यांची जगदंब मातेवर भक्ती आहे, ज्यांची गोंदवलेकर महाराजांवर भक्ती आहे, ही नावं घेतली मी काही, ज्यांची स्वामी समर्थांवर भक्ती आहे, आणि त्यांनी जर मनापासून भक्ती केली आणि त्यांच्या मार्गात येणारे जे अडथळे आहेत त्यांनी योजलेलंय ते जर साकार होत चाललं तर त्यांची भक्ती खरी असेल तर ते निराकारपणे मान्य करतात. हे आम्ही केलं नाही, हे स्वामी समर्थांमुळे घडून आलं, हे जगदंब मातेमुळे घडून आलं, हे गजाननाच्या कृपेने घडून आलं, हे गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने घडून

कारण त्यांनी आपलं सर्वस्वाचं अर्पण आपल्या देवताच्या चरणी केलेलं असतं. ही अनुभूती काही वेगळीच असते.

संध्याकाळ टळून गेली होती. सुरेन मित्राची गाडी नरेन येण्यासाठीच खोळंबून उभी होती. गंगेच्या पलीकडचा किनारा लहान मोठ्या दिव्यांनी झकमकू लागला.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, पुणेरी आवाज 107.8 FM वरून मी रोज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। काल मागच्या भागात आपण पाहिलं आयुष्यात प्रथम ठाकुरांच्या चरणाचा स्पर्श नरेंद्रला झाला आणि त्याच्यात काय अभूतपूर्व अनुभूती त्याला मिळाली हे आपण पाहिलं। आणि आता आपल्याला पुढे पाहायचंय की याच्यातून त्याची जी ठाकुरांबद्दलची प्रतिमा होती, पाखंडी, भोंदू, वेडगळ, स्वतःच्याच नादात असणारा, ती पुसून त्या ठिकाणी आदरणीय, वंदनीय, पूजनीय गुरुची प्रतिमा स्थापित झाली का ते आपण पाहणार आहोत। भानावर आलेला नरेंद्र, तेव्हा तो विलक्षण महात्मा त्याच्या छातीवर ठेवून हसत हसत म्हणत होता, ठीक आहे, ठीक आहे, पुढे केव्हा तरी होईल। गांगरलेल्या नरेंद्रला पलंगावरून उठायचं, त्याच्यापासून थोडं दूर सरकायचंही भान राहिलं नाही। एकदा वाटलं आपले हातपाय असून आज ते आपल्या इच्छा जुमानणार नाही, तुला नको असेल तर काही हरकत नाही, पण परत लवकर येशील ना, नक्की लवकर येशील, हो म्हण, हो म्हण। बऱ्याच उशिराने मिळालेली घोडागाडी शिमुलियाकडे चालली होती। दक्षिणेश्वरची सांधारती गाडीची वाट पाहण्यात चोन गेली होती। चांगली रात्र झाली होती, कलकत्ता मारे राजधानी म्हणे, पण रस्ते एकदाच खराब। सरळ चाल सोडून गाडी वेग घेऊ लागली की आधी गाडीचीच काही धडगत नाही असे वाटे। आतल्या माणसाची अवस्था म्हणजे लहान मुलाच्या खुळखुळ्याच्या कड्यासारखी होई। मग भले तासाच्या ठिकाणी 4 तास लागोत, पण गाडी सावकाश चालवून जाणं हेच उत्तम। त्याच्या सूचनेने गाडी हळूवार चालू लागली। नरेंद्र शरीराचं परत शिमुलियाकडे निघाला होता, मन मात्र अद्यापही भांबावलेल्या अस्थिर अवस्थेत होतं।

काही क्षणाची ती अनुभूती झपाटले पण आवरत नव्हती. काय झालं हे, कसं झालं, का झालं, कुठे झालं, केव्हा झालं, सगळाच मनाचा गोंधळ, मनाचा भक्कम, शरीराचा दणकट, विविध दर्शन वाचून आलेला मानसिक कणखरपणा हेही त्याच्याबरोबर आलेला गुण. मग या यत्किंचित दिसणाऱ्या भासणाऱ्या माणसानं केवळ इच्छा मात्रानं आपल्या अगदी सहज स्पर्शाने आपला पार चोळामोळा करून टाकावा, आपलं अस्तित्व आपल्याला विसरायला लावावं, भक्कम पोलादी उभारणीच्या आत्मविश्वासाचा एका क्षणी चिखल होऊन जावा, या प्रकाराला संमोहन म्हणता येईल का, मेस्मेरिझम म्हणता येईल का, काही हिप्नॉटिझम म्हणता येईल? पण त्याचा प्रभाव दुबळ्या मनावर आणि ढिसाळ इच्छाशक्तीच्या माणसावरच पडणार. मग हे नेमकं काय? एका क्षणात आपल्या सर्व क्षमतेच्या मर्यादा दाखवल्या गेल्या, आपल्या अस्तित्वाशी एक भयानक अवस्था उत्पन्न झाली, आपला एवढा सगळा पिंड, ब्रह्मांडाचा ग्रास घेणारा जगडव्याळ अद्भुत वा रौद्र देखावा उभा करून स्पर्श मात्रे करून परत जिथल्या तिथे, जसं काही मध्यंतरीच्या काळात काही घडलंच नाही. ठीक आहे, ठीक आहे, पुन्हा केव्हा तरी आपण त्यांची परीक्षा करण्यासाठी गेलो आणि आपणच स्वतः नापास होऊन आलो. त्या कवितेसारखं झालं, भुंगा मधुपान करण्यासाठी कमल परागावर उतरला आणि मधुपान करता करता कमळ कळीच मिटली गेली, म्हणजे भोजन पात्रानंच त्याचं भक्षण केलं. बऱ्याच वेळाने सुरेन मित्राच्या घराजवळ गाडी आली, तसा नरेन भानावर आला. हे बघ, त्या सती चौऱ्याजवळ सोड, तू परत जा, तुलाही परत दक्षिणेश्वरला जायचंय. नरेनला एकच समाधान होतं, माणूस कसाही असला त्याने आपल्या सामर्थ्याने आपल्याला आजवर जोपासलेल्या व्यक्तिमत्वाला मुळापासून हादरे दिले असले तरी काही अपाय होईल, काही इजा होईल असं त्याने केलं नव्हतं. त्याचं प्रेम जे पहिल्या भेटीच्या वेळ दिसलं त्यात जरा सुद्धा कमीपणा आला नव्हता, उलट ते उत्तरोत्तर वाढत होतं. आपण फारशी उत्सुकता अनुकूलता दाखवत नसतानाही ते आपल्या भेटीसाठी तळमळत होते. आजवर कुठेही न दिसलेलं वेड, कुठेही न दिसलेली ईश्वर शरणार्थता, कुठेही न दिसलेला पराकोटीचा त्याग आपल्याला ठाकुरांच्या ठाई जाणवला. त्यांच्या पुष्कळशा गोष्टीत आपल्याला पटत नव्हत्या, पण त्यामुळे त्यांच्या प्रेमात कुठलंही अंतर येत नव्हतं. मध्यंतरी असाच एक अनुभवाचा झटका बसला होता. त्याची वाट पाहत ते नेहमीप्रमाणे बघत बसले होते. जरा यायला उशीर झाला होता, लगेच त्या आल्याला निरोप पाठवत. एकदा असाच तो ठाकुरांकडे गेला, त्यावेळी अधिक सावध राहायचं, भान हरपायचं नाही हा निश्चय करूनच तो दक्षिणेश्वरी गेला. स्वतःबद्दलचा दुर्दम्य प्रचंड आत्मविश्वास जागा ठेवायचा, त्यांच्या सामर्थ्याविषयी जिज्ञासा उत्पन्न झाली तरी अस्वस्थ व्हायचं नाही, म्हणून आठवड्याच्या आतच तो ठाकुरांकडे आला. त्या दिवशी तीर्थ तिथी पर्वणी होती, दक्षिणेश्वरी माणसांची झुंबड उडाली होती. त्या गर्दीने वेढलेल्या अवस्थेत ठाकूर होते, पण त्याही गर्दीत नरेंद्र दिसल्यावर लहान मुलासारखे ठाकूर आपल्या आसनावरून उठले आणि एखाद्या बाण जसा चिरत जातो गर्दीला तसं गर्दीतून वाट काढून त्याच्याजवळ आले. आलास नरेन, खरंच तू आलास, हे बघा आलो की नाही, मागे अभ्यासाचा एवढा ससेमिरा असताना सगळं सोडून आलोय, आलो की नाही ते? होय रे होय, पण लवकर म्हणालास ते खरं नाही. आज गर्दीतच भेट व्हायची आपली. नाही नाही, ते का, आपण फिरायला बाहेर जाऊया. फिरता फिरता बोलू लागले, तो यद्दू मलिक महाशय इथला नाही का, त्याची सुरेख बाक आहे. काय रे म्हणता तुम्ही त्याला? हा, उद्यानग्रह, आपल्याला तिथे जायची केव्हाही परवानगी आहे. चल जाऊया, तिकडे फिरणं होईल आणि बसणंही होईल. गर्दी आणि दक्षिणेश्वराकडे पाठ करून आलेल्या भक्तगणांना नाराज करून दोन तीन फरलांगांच्या अंतरावर असलेल्या बागेकडे ठाकुरांची आणि त्याच्या बरोबरीने नरेनची पावलं पडू लागली. नाना प्रकारच्या गोष्टी करीत, कधी स्वतःशी हसवत तर कधी नरेंद्रला हसवत, ते बागेतल्या टुमदार पण ऐश्वर्यशाली घरात पोचले. मग भेटले ना आई वडील त्या दिवशी सकुशल? नाही महाराज, मी सुखरूप त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलो. ठाकूर खळाळून हसले. हसता हसता त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तिथे तेच व्हायचं ते झालं. नरेंद्र पूर्ण सावध होता, आत्मविश्वासाला धक्का लागू द्यायचा नाही ही प्रतिज्ञा करूनच आला होता. प्रत्येक क्षणी सारस सजग होता, जागृत होता, दक्ष होता, पण सारस फुकट गेलं. काही क्षण त्याने स्वतःला पूर्णपणे ठाकुरांच्या हवाली केलं, स्वतःला

त्यांचा अनुयायित्व आपल्याला स्वीकारता येईल का याही प्रश्नाचं उत्तर त्याला सापडत नव्हतं. आपल्यासारख्या स्वच्छंदी माणसाला वर करणे हे भाबडं, निर्मळ, कोमल मनाचं, गाढ विश्वास ईश्वराच्या स्थायी असलेलं व्यक्तिमत्व आपल्या सर्वोच्च श्रद्धेयस्थानी पूजनीय स्थानी बसवता येईल का याचाच विचार त्याच्यात अखंड चालत असे. असेच दिवस जात होते. इकडे ठाकूर मात्र त्या प्राप्तीसाठी झपाटत होते, लवकर ये म्हणून आग्रह करत होते. कधी यायला जायला दोन चार दिवस झाले की जल विना मासोळी जशी तळमळते तसे तळमळत होते. रात्र रात्र डोळा लागण्याची विरहावस्था अनुभवत होते. येणाऱ्या जाण्याबरोबर नरेनला निरोप पाठवत होते तर कधी आध्यात्मिक अर्थतेने डोळ्यातून मुक्तपणे अश्रू वाहून आपल्या आईला काली मातेला घाराणे घालत होते. काय पाहिलं होतं त्यांनी नरेनमध्ये, काय दिसलं होतं त्यांना त्यांच्यात, त्यांचं उच्च आध्यात्मिक मनच जाणे. नरेन म्हणजे छान चौकीने वागणारा, वडीलधाऱ्यांचा मुलाईजा न बाळगता गाणं बजावणं करणारा.

तुमची रसिक श्रोतो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोतो आज 14 जून 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 206 अलक प्रेमी रसिक श्रोते हो हा द्विशतकी महोत्सव केवळ तुमच्यामुळेच शक्य झाला बरं का. तुम्ही त्या ठिकाणी जी माझ्या पाठीवर थाप कौतुकाची मारली आहे त्याचा परिपाक म्हणजे त्या ठिकाणी प्रयोग क्रमांक 206 अलकप्रेमी रसिक श्रोते हो. खरंच आपण एकापेक्षा एक सुंदर अलक पाठवता, छान छान अलक लिहिता आणि मला त्या सादर करण्याची संधी मिळते यासाठी मी परमेश्वराचे आणि सगळ्या अलककारांचे मनापासून उपकार मानतो. अलकप्रेमी रसिक श्रोते आता अधिक वेळ न घालवता आरजी जगदीश वळते प्रयोग क्रमांक 206 मधील खरं म्हणजे ज्यांची अलक गेल्याच वेळेला घ्यायची होती पण ती बाजूला राहिली नजर चुकीने आणि ती अलक आहे अलककार विशाल अलका मोहन यादव सातारा. अलककार विशाल लिहितात ती गायली खूप कमी गायली. कुणी म्हणे हिच्यासारखी, कुणी म्हणे तिच्यासारखी, कुणी म्हणालं तिला म्हणावं तेवढा वाव नाही मिळाला पण तरीही ती लक्षात राहिली. तिने गायलेली गाणी अजरामर झाली अगदी तिच्यासारखी. अलककार विशाल मला खात्री आहे ही अलक तुम्ही नुकत्याच त्या ठिकाणी दिवंगत झालेल्या स्वर्गवासी झालेल्या गायिकेबद्दल सुप्रसिद्ध गायिकेबद्दल लिहिली आहे. अर्थात टीका करणारे, तुलना करणारे भारंभार असतात. आपण आपलं काम करत राहायचं आणि असं प्रसिद्ध होत राहायचं. प्रसिद्धी कुणाच्याही एकाच्या दावणीला झुंपलेली नसते. ती सत्ता नाहीये, ती खुर्ची नाहीये, ती फक्त मालकी नसते तर ती त्या ठिकाणी स्वैर असते. ती प्रत्येकाच्या वाट्याला येऊ शकते पण आपण आपलं काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. अगदी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता आणि तेच त्या गायिकेने केलं म्हणून ती गायिका अजरामर झाली. ऐकूया पुढची अलक जी खरं म्हणजे गेल्या वेळेला ही पाठवली होती पण थोडासा उशीर झाला आणि मग ती अलग बाजूला ठेवली. नाहीतर आपल्याला आई बरोबर मुलाची अलग म्हणजेच बागडे कुटुंबियांची अलग सादर करायला एक वेगळा आनंद मिळतो. नाशिक येथून अलगकार विमेश यशवंत बागडे लिहितात त्याच्या वादाने निर्माण झालेला दुरावा तिने संवादातून मिटवला. वा अलगकार विमेश आई सारखेच तुम्ही संवाद यात बरं का. म्हणजे आईच्या पावलावर पाऊल टाकून अप्रतिम अलक लेखन करताय. अगदी एक दोन वाक्यामध्ये बघा ना एकीकडे तत्वज्ञान आहे तर दुसरीकडे कथात्मकता आहे म्हणजे कथनात्मक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यातून आपण कसं निघायचं याचा मार्गही आहे. छोटीशी अलक गोष्ट सांगते मोठी असं मी नेहमी म्हणतो ते अशा अलकमुळे. अलककार विमेश खूप छान. ऐकूया पुढची अलक. सांगली येथून अलककार अरुणा गर्जे लिहितात आजोबा तुम्ही या वयात एकट्याने प्रवास करता भीती नाही का वाटत तुम्हाला. बाबा रे माझी बायको गेली तेव्हा आम्ही सर्वजण तिच्या सोबतच होतो तरी ती गेलीच. तेव्हापासून मी ठरवलंय घाबरून जगण्यापेक्षा छान जगून मरायचं. तेवढ्यात गाडी सुटली आणि हसत निरोप घेणाऱ्या आजोबांकडे तो बघतच राहिला. वा वा अलंकार अरुणा मानाचा मुजरा. या तत्वज्ञानाला, त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीमध्ये असलेल्या सकारात्मक ऊर्जेला आणि ती ऊर्जा तुम्ही मांडलीत म्हणून तुम्हालाही. खरंच माझा एक कार्यक्रम चालतो जगावे कसे मस्त मजेत आणि त्याची व्याख्यानं घेतो मी जागोजागी. पुढच्याच 27 तारखेला त्या ठिकाणी वाहिंदरमध्ये व्याख्यान होणार आहे आणि तेही त्या ठिकाणी सर्व स्नेहीजन आहेत. ते स्नेहीजन कोण आहेत जे वयोवृद्ध आहेत पण ते वयोवृद्ध कुठे ते तरुण आहेत. किती सुंदर वाक्य आहे बघा हे. तेव्हापासून मी ठरवले घाबरून जगण्यापेक्षा छान जगून मरायचे. वा अलंकार अरुणा अप्रतिम जबरदस्त. आणि बरोबर का आणखीन एक गोष्ट मला आठवली तुमच्या मुलाचीही सांगलीमध्ये अप्रतिम प्रगती चालू आहे आणि तुमचा मुलगा वेगवेगळ्या विदेशी भाषा सांगलीमध्ये शिकवत आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. बघू कधी योग येतो त्या नक्कीच भेटू. छत्रपती संभाजीनगर येथून अलंकार श्री सुहास मिश्रीकोटकर लिहितात अर्थात बऱ्याच महिन्यानंतर आईचे प्रेम. आईने जपून ठेवलेली जुनी वही मुलाला सापडली. प्रत्येक पानावर त्याच्या

बालपणीच्या आठवणी होत्या. वाचता वाचता त्याला जाणवलं आई शब्दामध्ये नव्हे प्रेमामध्ये जगत होती. अलंकार सुवास मानाचा मुजरा, बऱ्याच दिवसांनी लिहिलीत तरी मानाचा मुजरा. आणि खरंच आहे, आई जगते ती प्रेमातच. आई प्रेम वेळी असते, आई म्हणजे प्रेमाचा ग्रंथ असते, आई प्रेम गाथा असते, आई म्हणजे प्रेमाची कथा असते, आई म्हणजे सगळ्यांची व्यथा समजून घेणारी एक महाकादंबरी असते. वा अलंकार सुवास खूप छान. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे येथून अलंकार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन. ती गाडीतून सिग्नलला थांबली होती. एक गरीब मुलगा आला, तिने खाण्याची वस्तू त्याला दिल्या, त्याने घेतल्या नाहीत. पावसाचे चिन्ह दिसत होते, त्याने छत्री मागितली, तिने लगेच छत्री दिली. नंतर अनाथ आश्रमात 40 छत्र्यांचे वाटप केले. वा अलंकार कल्पना, कल्पना न केलेली बरी. कशासाठी असं म्हटलं मी की ही माणूस की ही मानवता किती जणांमध्ये शिल्लक आहे याची कल्पना न केलेली बरी, पण ज्यांच्यात आहे त्यांना मात्र मानाचा मुजरा छान. ऐकूया पुढची अलग आपल्याला पाठवली आहे. बारगाव तालुका दौंड पुणे येथून अलंकार श्री वाय के शेख लिहितात जात. त्या दोघांचा संसार सुखात चालला होता, परंतु कुठल्याही कार्यक्रमात गेलं की नातेवाईक तिला तिच्या पतीची जात विचारत. शेवटी तिने त्रासून दोघांच्या शाळेच्या दाखल्यावर जातीच्या रकण्यापुढे काट मारली. अलंकार वायके नेहमीच त्या ठिकाणी तुम्ही फटकेबाजी करता आणि ती सुद्धा त्या ठिकाणी धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारता किंवा वैभव सूर्यवंशी बनता किंवा रोहित शर्मा हिटमॅन बनता, अगदी किंग कोहली विराटही बनता. अलक मधली ही सगळी उपाधी तुम्हाला लागू आहे, कारण तुम्ही समाजाकडे याच दृष्टीने पाहता आणि तुफान फटकेबाजी करता. मग समोर कोणासाठी लिहायचं आहे त्याचा विचारच नाही. फक्त या अलक मध्ये एक मला शंका आली की दाखल्यावर जातीच्या रकण्यापुढे काट मारली म्हणजे जात संपणार आहे का? जा म्हटलं तरी जात नाही, ती जात नाही का? बरं ठीक आहे, ऐकूया पुढची अलग. नागपूर येथून अलंकार स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात असहायता. बऱ्याच दिवसांपासून त्याला चप्पल नसल्यामुळे त्याने देवळात चप्पलची चोरी केली, पण एक हरवलेली स्त्रीची सोन्याची रिंग त्याने तत्परतेने स्त्रीस नेऊन दिली. अलंकार स्वप्न स्वप्नवत अशी तुमची अलक आहे, आणि खरंच जगाला पुरणारी अशी अलक आहे. म्हणजे चोर सुद्धा किती प्रामाणिक असू शकतो. म्हणजे असं मला आठवतंय की कुबेराने सांगितलं हवं तेवढं धन घे, पण त्या ठिकाणी धन तेवढंच घेतलं गेलं जेवढं गरजेचं होतं. कर्णाने त्या ठिकाणी सगळ्या धनाचं वाटप करून टाकलं. अशा प्रकारची माणसं, म्हणजे मी चोराचं उन्नयन करतोय, चोराचं त्या ठिकाणी मी समर्थन करतोय असं अजिबात नाही, पण चोरांनाही मानवता माणुसकी असते, त्यांचाही एक विचार असतो, त्यांचाही आचार विचार ठरलेला असतो, त्यांचं स्वतःचं तत्वज्ञान असतं असं तुमच्या अलकमधून दिसतंय. विरार पूर्व येथून अलंकार चेतन सुरेश सकपाळ लिहितात बाबा यावर्षी मी खूप चांगला अभ्यास केला आहे, मी नक्कीच ही प्रवेश परीक्षा पास होऊन काही वर्षांनी मोठी डॉक्टर होणार आणि तुमचं नाव मोठं करणार. पेपर फुटीमुळे परीक्षा रद्द झाली आणि मुलीचे शेवटचे पत्र हातात घेऊन बाबांना मुलीचे ते वाक्य आठवून अश्रू अनावर झाले. अलंकार चेतन खरंच त्या नीटने किती जणांचे नीट नेटके विचार आचार नीट नेटके अभ्यास उधळून लावले, स्वप्न धुळीस मिळवली आणि कित्येक मुला मुलींनी फास आपल्या गळ्यात आवळून घेतला. आपल्या स्वप्नांना आळवत आळवत त्यांनी आपला जीव दिला. अलंकार चेतन तुम्ही वाट फोडली, तुम्ही विचार दिलात त्या अलकमधल्या स्त्रीच्या त्या मुलीच्या दुर्दैवाला. ऐकूया धानोरी पुणे 15 येथून अलंकार श्रावणी संदीप गुंड लिहितात गणू पैलवान गावात लय फेमस होता, पण तो आज पहिल्यांदाच कुस्ती हरला. याचं दुःख त्याच्या मनाला सलत होतं, तरीही तो मस्त झोपला होता. पण झोपेत स्वप्नात त्याने भूताला कुस्तीत हरवलं. सकाळी झोपेतून उठल्यावर भूताला मातीत लोळवल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. अलंकार श्रावणी सर्वात प्रथम तुमचं कौतुक, म्हणजे तुम्ही एक वेगळ्या विषयावरची, खरं वेगळ्या विषयावरची असं मी म्हणतोय भैरू पैलवान की जय नावाचं त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी मी पिक्चर पाहिला होता. माझ्या माहितीप्रमाणे अशोक सराफ असावा आणि अशोक सराफच्या त्या अलक मधला त्या चित्रपटातला प्लॉट आणि तुमच्या अलक मधला प्लॉट हा खूपच साधर्म्य साधणार आहे, तरी वेगळा आहे. आणि तो हरला नाही म्हणून त्याचं कौतुक, म्हणजे हरला असला तरी तो हरला नाही. स्वप्नातही त्याने कुस्ती पाहिली आणि नुसती कुस्ती पाहिली नाही तर त्याने बाकीच्या सगळ्यांना हरवणारी कुस्ती पाहिली. अलकप्रेमी रसिकृष्ण

खरच किती सुंदर, किती उमदार, किती दमदार अशा अलक आपण ऐकतोय. आणि एकापेक्षा एक व्यक्ती, एकापेक्षा एक सुंदर अलक ऐकून नक्कीच तुम्हाला आनंद होत असेल. आता आपण घेणार आहोत अलक ज्या आपल्यापर्यंत पाठवल्यात, जे खरं म्हणजे नियमितपणे पाठवायचे, ते म्हणजे आपले अलककार निखिल प्रमोद कोलते कल्याण येथून. आणि त्यांनी निखिल म्हणजे स्वतःची विनिता आणि त्याचबरोबर त्या ज्यांना बहीण मानतात अशा मानसी पंडित यांची अलक ऐकूया. अलककार मानसी संतोष मनाली पंडित विलेपार्ले येथून लिहितात, बाळा देव कुठे असतो? वडिलांनी विचारले. मुलाने निरागसपणे उत्तर दिले, देव फोटोमध्ये असतो बाबा, म्हणूनच आई तिथून कधीच बाहेर येत नाही. ओ बापरे, अलककार मानसी अप्रतिम. म्हणजे त्या मुलाने केलेलं विश्लेषण, त्या मुलाने त्या ठिकाणी दिलेलं उत्तर अचंबित करणार आहे, थक्क करणार आहे. आणि त्याचं आईवरचं आणि परमेश्वराची असलेली श्रद्धा तर बळकट आहे, मजबूत आहे. तुमच्या अलकला, तुमच्या अलक मधल्या त्या बालविश्वाला मानाचा मानाचा मुजरा, त्या श्रद्धेला मुजरा. अलक निखिल तुम्हालाही मानाचा मुजरा, कारण नियमितपणे तुम्ही अलक पाठवता आणि नियमितपणे अलक संकलित करून पाठवता. अलक पाठवता आला नाहीत तर तुम्हाला वैषम्य वाटतं, तुम्हाला वाईट वाटतं. चला ऐकूया अलककार निखिल प्रमोद कोलते कल्याण येथून लिहितात, ती तुझ्या आयुष्यात आली आहे. ती म्हणाली. तो थांबला आणि म्हणाला, हो हो, पण जेव्हा मी कोसळत होतो तेव्हा गर्दीतले आपले चेहरे प्रेक्षक झाले होते आणि तिचे अनोळखी हात माझे कवच. अलककार निखिल मानाचा मुजरा तुमच्या अलकला सुद्धा, कारण बघा ना, संकटात जो कामी येतो ना तो खरा मित्र. आणि म्हणतात ना, कठीण समय येता कोण कामास येतो. ओळखीचे चेहरे प्रेक्षक झाले, आपले चेहरे प्रेक्षक झाले. अलककार निखिल तुम्हाला खरंच दैदिप्यमान असं उज्ज्वल भवितव्य आहे. तुम्ही लिहित राहा, वाचत राहा भरपूर आणि अफाट प्रसिद्धी मिळवा. खूप छान. अलककार निखिल यांनी पाठवलेली शेवटची अलक कांदिवली येथून अलककार सौ विनिता कदम लिहितात, जमिनीच्या वाटपानंतर सुपीक क्षेत्र मोठ्या भावाला तर नापीक आणि खडकाळ जमीन धाकट्याच्या वाट्याला आली. अचानक पडलेल्या पावसामुळे खडकाळ जमीन हिरवीगार झाली. या पावसाने दाखवून दिलं की गर्मी कुणाची असो जास्त काळ टिकत नाही. अलककार विनिता, गर्मी की उर्मी आणि दोन्ही गोष्टी बरोबरच आहेत. गर्मी जास्त काळ टिकत नाही तर खडकाला एक पाझर फुटला आणि त्यालाही वाटलं की आपल्या मालकाच्या वाट्याला आलेलं दुःख आपण कमी करूया. आणि त्याने ते दुःख कमी करून न्याय दिला, अगदी उचित अगदी योग्य पद्धतीनेच त्यांनी समजावून सांगितलं. आणि हा चमत्कार म्हणायला पाहिजे, या चमत्काराला आपण नमस्कारही केला पाहिजे. अलकप्रेमी रसिक श्रोते, ऐकूया पुढची अलक. पंढरपूर येथील रत्नश्री टोपण्णाने लिहिणाऱ्या अलककार जयश्री शिंदे लिहितात, प्रचंड नैराश्याने ग्रासलेला तो हातात कासरा घेऊन झाडावर आला होता. उंचीवरच्या फांदीवर कासरा टाकताच त्याला लाल तांबडी फुले मनसोक्त झुलताना दिसली. आश्चर्य म्हणजे झाडावर एकही पान नव्हते. अगदी ग्रीष्मातही त्या झाडाने बहरणे सोडले नव्हते. मनाचा निर्धार करून त्याने कासरा खाली खेचला. अलककार जयश्री, मी लवकरच आत्महत्या निर्मूलन समुपदेशन केंद्र चालवणार आहे आणि मला अशा प्रकारचे सकारात्मक विचार खरंच हवे. तुमच्या कोणाकडे असतील तर ते पाठवा. आणि तुम्हाला जर तुमच्या आजोबाला असं कोणी वाटलं की आत्महत्या करणार आहे तर त्याच्या नकळत त्याचा नंबर मला पाठवा. मी त्याच्याशी बोलेन, त्याचं समुपदेशन करेन आणि आपण एक जीव नव्हे तर एकावर अवलंबून असणारे अनेक जीव आपण वाचवण्याचा प्रयत्न करूया. अलककार जयश्री, तुमच्या या अलकला मानाचा मुजरा. का मानाचा मुजरा? कारण तुम्ही एक सकारात्मक ऊर्जा पेगळीत आणि एक उदाहरण दिलं की त्या झाडाला फुल फळ काहीच नाहीये, म्हणजे झाडाला त्या ठिकाणी पान नाहीये, तो निष्फळ आहे, तरी बहरतोय, तरी त्या ठिकाणी तो जगतोय. मग आपण माणसांना तर दोन हात दोन पाय तल्लक मेंदू एवढं दिलेलं असताना आपण का घाबरतो? अलकप्रेमी रसिक श्रोते, अगदी थोड्या वेळ गाणी लागतात, संगीत लागतं मस्त पैकी, त्यानंतर पुन्हा आपला अलगचा कार्यक्रम सुरू होतो. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुढील आवाज. आनंदी राहा.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची अलग प्रेमी रसिक श्रोते हो। आज 14 जून 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 206। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक बहारदार, रुबाबदार, दमदार आणि आशय संपन्न अशा अलग ऐकल्यात। वेगवेगळ्या विषयांवरच्या आशयाची विविधता असलेल्या अलगनी तुम्हाला नक्कीच परिपूर्ण केलं असेल, तुमच्या मनाचं समाधान केलं असेल, मनोरंजन केलं असेल आणि आनंदही दिला असेल। अलकप्रेमी रसिक श्रोते, खरंच आपले अलककार मित्र एकापेक्षा एक भारी आहेत। जबरदस्त अलक लिहितात, जबरदस्त अलक पाठवतात आणि फक्त एकटेच पाठवतात असं नाही तर इतरांनाही अलक लिहायला भरीच घालतात, अलक लिहिण्यासाठी कारण ठरतात। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, एक सूचना, अत्यंत महत्वाची सूचना सर्व अलककार मित्रांनी लक्षात घ्या। बऱ्याच वेळा असं होतं की 15 मिनिटाचा भाग झाल्यानंतर अलगच्या कार्यक्रमानंतर गाणी ऐकायला येतात, संगीत ऐकायला येतं आणि अलगकार मित्रांना असं वाटतं की अरे अरे अरे संपला कार्यक्रम, आपली अलग आता होणार की नाही, पण असं अजिबात नाही। 15 मिनिटाचा ब्रेक असतो, 15 मिनिटानंतर ब्रेक असतो, अल्पशी विश्रांती असते, मग तेवढ्यात तुम्ही गाणी ऐका, मनोरंजन करा आणि पुन्हा अलगची झलक कार्यक्रम पुढच्याच 10 मिनिटांमध्ये सुरू होत असतो। ते कुठे जाऊ नका, ऐकत रहा पुणेरी आवाज, अलगची झलक तुमचा आवडता कार्यक्रम। ऐकूया पुढची अलग। अलगकार उपेंद्र रोहणकर सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून लिहितात। वड म्हणाला, मी यावर्षी कुणालाही क्षमा करणार नाही। वटसावित्रीला तुम्हा भगिनीचा मी किती त्रास सहन करू? तुम्ही हळदी कुंकू लावून माझा चेहरा विद्रूप करता, माझ्या पोटाला सुताच्या धाग्याने आवळता, मला जराशी उसंत घेऊ द्या। काही भगिनी माझ्या फांद्या तोडून मला इजा करता, यामुळे माझा श्वास कोंडतो आणि मी कोण? मी कोण तुमच्या पतीचे आयुष्य वाढवून देणारा? मला प्रश्न पडतो, तुम्ही कोणत्या काळात जगता ग? अलकर उपेंद्र

श्रद्धेचा अंधश्रद्धेचा प्रश्न असतो. अर्थात अशा प्रकारची पूजा अर्चा करणं हा श्रद्धेचा भाग आहे. झाडं कापणं ही मात्र नक्कीच अंधश्रद्धा आहे. बळी देणं ही अंधश्रद्धा आहे. पण कुंकू लावणं हा श्रद्धेचा भाग आहे. आणि अर्थात तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत की मी कोण तुमच्या पतीचे आयुष्य वाढवून देणारा, तुम्ही मला विद्रूप करता, हे सगळं ठीक आहे. पण एका कुठल्या तरी एका मानसिकतेतून ते केलं जात नाही. ती परंपरा आहे आणि ती सनातन परंपरा आहे. ती स्त्री टिकत असते. स्त्रीचा भाबडा विश्वास असतो की वडाला चाकडं घातलं म्हणजे सात जन्म हाच पती मिळेल. कारण सावित्रीने दाखवून दिलं की यमाच्या दरबारातूनही सत्यवनाला तिने परत आणलं होतं. म्हणून ही भाबडी आशा तिच्याकडे असते. बाकी प्रत्येकाची दृष्टी ही प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची वेगळी असू शकते. अगदी तुम्ही जशी अलग म्हणलेत तशी. ऐकूया अलगकार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटक येथून लिहितात. देशप्रेमी, नुकतेच लढाई जिंकून परतले होते सगळे. हसत हसत तिनं स्वागत केलं सर्वांचं. तिची नजर शोधत होती आपल्या पतीला, परंतु सैनिकांची नजर झुकलेलीच. आपल्या बाळाला दाखवून ती म्हणाली, हा आहे आपला भावी देशप्रेमी योद्धा. अलकर शोभा तिला त्या सैनिकाच्या, परमवीर चक्र प्राप्त सैनिकाच्या, त्या देशप्रेमाने ओथंबलेल्या सैनिकाच्या, त्या स्त्रीला, त्या अर्धांगिनीला मानाचा मुजरा म्हणजे चक्क आपला पती दगावलाय, आपला पती गेलाय कामी आलाय युद्धात, देशाच्या कामी आलाय, असं असतानाही तिने अगदी सहज पद्धतीने मुलाकडे बोट दाखवलं आणि हा भावी देशप्रेम योद्धा आहे असं म्हटलं. मानाचा मुजरा. खूप छान. देशप्रेमाने ओथंबलेली आलक आणि राष्ट्रप्रेमाने स्फुरण चढलेली आलक, जबरदस्त. ऐकूया मलेवार गोंदिया येथील अलगकार निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार लिहितात. त्याने आपल्या गावचे रस्त्यालगत दरवर्षी 10 वृक्ष असे 10 वर्षात 100 वृक्ष लावले. कोणी त्याला हसत तर त्याला कोणी निरोद्योगी म्हणत होते. यावर्षी कडक उन्हाळ्यात काही प्रवासी त्यांनी लावलेल्या झाडाखाली गाडी थांबवून विसावा घेत असताना पाहून त्याच्या मनाला अतिशय आनंद झाला. अलगकार किशोर कुमार निसर्ग कवी असं नाव शोभतं बरं का. दरवर्षी 10 100 मी म्हणतो हा प्रत्येकाने वसा घेतला असता तर ती वनराई किती खुश झाली असती आणि येणारी लोक किती खुश झाली असती आणि त्या उन्हाचे चटके घामाघूम शरीर आपल्याला अनुभवायची आवश्यकता आली नसती. मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग. नागपूर येथील वर्षाश्री टोपणाने लिहिणाऱ्या अलगकार सौ वर्षा श्रीकांत गंपावर लिहितात. आयुष्यात सगळं संपलं, आता मला संसार नको, करण्यासारखे काहीच उरले नाही असं म्हणत तिने पुलावरून जीव दिला. पण खाली ती झेलली गेली. कटी ती शूटिंग सुरू होते आणि हिरोईन उडी मारणार असे ठरले होते आणि हिरोईन उडी मारायला घाबरत होती, वेळ घेत होती. तितक्यात तिची खरी उडी कॅमेऱ्यात कैद झाली आणि तिलाच हिरोईनची संधी मिळाली. ओ हो हो हो हो वा, अप्रतिम अलगकार वर्षात जबरदस्त. म्हणजे बघा ना, संधी मिळाली ती अपघाताने, ती जीव द्यायला गेली होती. पण म्हणतो ना आपण, परमेश्वर तारणार आहे मग तिला मारणार कोण. ती तिचा जीव घेऊ शकत नाही, ती तिला संपवू शकत नाही. परमेश्वराने तिच्यासाठी वेगळीच योजना केली. अलगकार वर्षा अप्रतिम मानाचा मुजरा या तुमच्या असीम अशा योगायोगाला अप्रतिम अशा तुमच्या कलाटणी धक्का तंत्राला, जबरदस्त. मला प्रचंड आवडली आणि तुमचं खूप खूप कौतुक. आता अर्जी जगदीश वळतोय वनगे कुटुंबियांच्या अर्थात त्याच्या आवडत्या अलगची झलक कार्यक्रमातील कुटुंबियांच्या अलगकडे. अलगकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सदगर पुणे येथून लिहितात. तिने अखंड तेवत ठेवलेल्या दिव्याची वात कोजळा काढून बंद केली, म्हणजे काजळी काढून बंद केली. त्या मंद तेवणाऱ्या वातीकडे ती शांतपणे पाहत असताना तिच्या मनात विचार आला, नात्यांचेही असेच आहे. गैरसमजत आणि अहंकाराचा कोजळा काढून टाकला तर या दिव्याच्या वातीप्रमाणे नाती तेजोमय होतील. अलगकार शैलेश काय झाले माहितीये का, म्हणजे अलगकार मयुरेश यांचा तुमच्यावर वरदहस्त आहेच, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप आहेच, आरजी जगदीश आहेच, कला अलगकार वैशंपायन तुमच्याकडे स्वतः येऊन गेलेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची दोघांची शिकण्याची वृत्ती जबरदस्त आहे. म्हणून तुम्ही जबरदस्त लिहिता, म्हणजे
खरं पाहायला गेलं ते तत्वज्ञान तुम्ही मांडलंय, पण कधी कधी ती कथा झाली ते माझंच मला कळलं नाही. ती वाचता वाचता मला असं वाटलं की ही कथा की तत्वज्ञान, हा प्रसंग की नेमकं काय. पण खरंच अप्रतिम असा नमुना तुम्ही अलकमधून मांडलात. अलक उत्तम आहे मानाचा मुजरा तुमच्या मांडणीला, तुमच्या तत्वज्ञान सांगण्याच्या पद्धतीला. ऐकूया अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुण्यातून लिहितात. अनेक वर्षांपासून परममित्र असलेले त्या दोघांच्या घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर पहिल्यांदाच भरभरून मोहर फुलला. आता मात्र त्या आंब्याच्या झाडाची मालकीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. का कुणास ठाऊक आंब्याच्या मोहराला गळती सुरू झाली. त्या दोघांनाही आपली चूक कळून आली आणि आंबा परत मोहरला. अलककर महेंद्र तुम्हालाही मानाचा मुजरा, म्हणजे सौभाग्यवती ना मानाचा मुजरा दिला म्हणून तुम्हाला दिला अजिबात नाही. तुमच्या अलकमध्ये सुद्धा अप्रतिम असा योगायोग आहे, तुमच्या अलकमध्ये सुद्धा धक्का तंत्र आहे, कलाटणी आहे. तुमची अलक बरंच काही सांगणारी आहे आणि तुमच्या अलकमधून जर म्हणजे वरची अलक आणि तुमची अलक, शैलजा आणि अलककर महेंद्र दोघांच्या अलकची तुलना करायची म्हटलं तर दोघांच्या अलकमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अहंकार गळून पडला पाहिजे तर सुख आपल्या पायाशी नांदत असतं. ऐकूया कोल्हापूर येथील अलककार विद्या कुंभार यांची अलक. बरा, अरे किती बाहेरचे अन्न खातोस, जरा घरातले पण खात जा, आई काळजीने म्हणाली. काहीच महिन्यांनी त्याला आतड्याच्या विकाराचे निदान झाल्याचे समजल्यावर आधी आईने दिलेला फुकटचा सल्ला त्याला महत्वाचा वाटू लागला होता. अलककार विद्या, आईचा सल्ला मानलाच पाहिजे, आईचा शब्द मानला पाहिजे, आईचा शब्द पडून देऊ नये, कारण आई आपल्या भल्याचंच सांगत असते. पण आईने एक फटका दिला असता आणि जर त्याला घरचं खायला लावलं असतं तर मला वाटतं हा प्रसंग टळला असता. पण काही हरकत नाही, आता मात्र तो बरा होईल आणि आईचं नक्कीच ऐकेल. आता ऐकूया अलककार मनादे अर्थात अलकचे महागुरु अलक पंडित होरा पंडित अलककार मयूर देशपांडे पिंपरी चिंचवडेतून लिहितात. ए हे बघ मी चावी आणले, आता कुलूप उघडू आणि खूप धमाल करू. एक वेगळाच उत्साह होता. तू काहीच का बोलत नाहीस, काहीच प्रतिसाद आला नाही तसे विचारले. माझ्या मनाचे कुलूप उघडत नाही अजून. अलककार मनादे, तुम्ही गेल्या वेळेला असं म्हणालात मी तुमची स्तुती करतो, तुम्हाला खूप चांगलं चांगलं बोलतो, पण मी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही. मी चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणतो. जे अलककार चांगली अलक लिहितात त्यांना मी कौतुकाची थाप देतो, ती भले कोणालाही पटू नये तर नाही पटू, अलक मला पटले ना हे माझ्यासाठी महत्वाचं असतं. आणि तोच मुद्दा तुमच्यासाठी माझ्याकडून महत्वाचा आहे. तुम्ही अलकचे महागुरु आहातच, कारण अलक कशी असावी, अलकचे योग्य उदाहरण तुम्ही प्रत्येक वेळेला घालून देता, तुम्ही उदाहरण सांगता. म्हणजे अगदी मी तुमची माफी मागतो, अलककार प्रथम अलककार राजेंद्र वैशंपायन हे जरी प्रथम अलककार असले आणि अलक त्यांनी सुरू केली असली तरी मला वाटतं अलकची उदाहरणं ही लोकांनी तुमच्या अलकबद्दल जास्त शिकलेत. कारण अलककार राजेंद्र वैशंपायन यांच्या अलक या अगदी समूहावर सुद्धा कधीतरी असतात, तुमच्या नियमितपणे रेडिओवर पण असतात आणि समूहामध्ये पण असतात. आता अलककार मयुरेश या अलकबद्दल मला बोललंच पाहिजे. ही मस्ती ही धमाल कदाचित प्रेयसी आणि प्रियकराची असू शकेल, ही मस्ती कदाचित दोन मित्रांची असू शकेल, ही मस्ती कदाचित बहीण भावाची असू शकेल, ही मस्ती कदाचित त्या ठिकाणी आणखीन कोणत्या तरी वेगळ्या पातळीवरची असू शकेल, कदाचित त्या ठिकाणी विवाहबाह्य संबंधांमधली धमाल असू शकेल, कदाचित त्या ठिकाणी अभ्यासाची धमाल करू असंही असेल, कदाचित त्या ठिकाणी कोणीच घरी नाही म्हणून आपण आता व्हिडिओ गेम मनसोक्त खेळू म्हणून सुद्धा असेल. पण शेवटची दोन वाक्य अत्यंत महत्वाची आहेत. माझ्या मनाचे कुलूप उघडत नाहीये म्हणजे ते संस्काराचं कुलूप जे आहे ते काढून टाकायचंय. फक्त चावी नको पण संस्कार इतके घट्ट आहेत गळ्यातल्या रुद्राक्षासारखे. आणि म्हणून तुम्हाला तुमचा गौरव मला नेहमी करावा असं वाटतो. या अलकमधून किती शक्यता मांडल्यात मला तर वाटतं मी सांगितलं त्याच्यापेक्षा सुद्धा बऱ्याच शक्यता तुमच्या मनात असतील, मला याची खात्री आहे. तुम्ही बिंधास्तपणे मांडा, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता पडताळून मग त्याप्रमाणे बाकीच्यांनाही चांगल्या अलक लिहिता येतील. ऐकूया पुढची अलक पुसद जिल्हा यवतमाळ येथील पेशाने शिक्षक असलेले अलककार मनोहर गंगाराम राठोड लिहितात. 6 वर्षाची चिमुकली आईला म्हणते, आई पुढच्या गल्लीत जाऊन तुझ्यासाठी ताप

ची गोळी आणू का? आई म्हणते, नको रे बाळा, तुझ्या एकटीने बाहेर जाण्याने माझ्या छातीतील धडधड आणखी वाढेल. अलकर मनोहर अशा आशयाचे अलक गेल्या 2 महिन्यापासून बरेच जण पाठवत आहेत आणि मी प्रत्येकाची अलग घेतोय, कारण मला तो विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे की 6 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही आणि 60 वर्षाची स्त्री सुद्धा सुरक्षित नाही. मग या राज्यात, या देशात सुरक्षित स्त्री आहे तरी कुठे? 6 वर्षाच्या मुलीबद्दल आईच्या मनातील धडधड वाढते, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ऐकूया 14 जून 2026 अलगची जलक प्रयोग क्रमांक 206 मधील शेवटची अलग आज जगदीश सादर करतोय पुणे येथील अलगकार सौ मनीषा कुमठेकर यांची. मुखवटा. एके दिवशी अंतर्मनाने मुखवट्याला प्रश्न विचारला, किती मुखवटे बदलतोस रे? मुखवटा हसला आणि म्हणाला, हा प्रश्न तू स्वतःलाच विचारून बघ, कारण उत्तर तुझ्या जवळच आहे. अरे, तुझ्या मनात आले की मी आहे तो मुखवटा उतरून दुसरा चढवतो, बरोबर ना? अलकर मनीषा अप्रतिम अलक आहे. मी मानाचा मुद्रा या अलकला देत नाहीये, तरी पण मनोविश्लेषणाच्या पातळीवर ही अलक जबरदस्त आहे. आपल्या मनातलं द्वंद्व तुम्ही अगदी सहज मांडलंय, फक्त थोडंसं अजून कथेकडे झुकवता आलं असतं, कथेची मांडणी करता आली असती तर अलक नक्कीच चांगली झाली असती. पण खरंच आपण सगळेच मुखवटे वापरतो, आपण सगळेच मुखवट्याच्या जगात जगतो आणि यातून आपण बाहेर पडत नाही असं मानणारी ही अलक. अलककार मनीषा, तुम्हाला खूप चांगले अलक सुचू देत, खूप चांगले अलक लिहित राहा आणि दर 15 दिवसांनी आता अलक पाठवत राहा. अलक प्रेमी रसिक श्रोते, आरजे जगदीश तुमचा निरोप घेतोय, पण पुन्हा एकदा तुम्हाला आठवणीने सांगतोय की 15 मिनिटाचा एक भाग झाला म्हणजे कार्यक्रम संपला नाही. अलकची झलक हा आपला कार्यक्रम किमान अर्धा तास, 20 ते 22 अलक आरजे जगदीश सादर करतो. 15 मिनिटानंतर संगीताचा ब्रेक असतो, गाण्यांचा ब्रेक असतो, तो संपला की पुन्हा आपला कार्यक्रम चालू होतो. त्यामुळे कुठेही जायचं नाही आणि आताही कुठे जाऊ नका. एकापेक्षा एक छान कार्यक्रम पुणेरी आवाज 107.8 FM अर्थात रेडिओ पुणेरी आवाज याच्यावर सुरू असतात. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: लटका। हो आमचा रेडियो पुणे री, हो आमचा रेडियो पुणे री।
1: बात पुरानी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना।
2: बात पुरानी बड़ी सुहानी,
1: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।
3: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी, 107.8 रेडिओ पुणेरी आवाज या रेडिओ चॅनलवर मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी आज एक आपल्याला हरवलेल्या गाण्याची गोष्ट सांगणार आहे। हे गाणं हरवल्यानंतर काय काय गमती झाला, काय धमाल उडाली ते सांगणार आहे। त्याचप्रमाणे आज मी एका जुन्या गायिकेची आपल्याला आठवण करून देणार आहे, जी गायिका फार कमी काळ आपल्या चित्रपट सृष्टीत म्हणा किंवा भावगीताच्या दुनियेत आली होती आणि नंतर ती गायब झाली। तर या एका जुन्या गायकीची आठवण देखील आपण करणार आहोत। त्याचप्रमाणे आज मी आपल्याला एका भारतीय चित्रपट सृष्टीतील खलनायकाची आठवण करून देणार आहे। हा खलनायक त्याचं बारसं कसं झालं हे तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो, आज आपण कार्यक्रमाची सुरुवात एका हरवलेल्या गाण्यापासून करूया। मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच आहे पुणे आकाशवाणी केंद्रावर 1955 साली गीत रामायण हा एक मोठा संगीतोत्सव साजरा झाला। गरिये माडगुळकर यांचे शब्द आणि सुधीर फडके यांचे संगीत आणि स्वर या माध्यमातून वर्षभर हा स्वरोत्सव चालला। या गीत रामायणाने अजूनही भारतीय जनमानसावरती छाप सोडली आहे हे वर्णन करता येणार नाही। अनेक भाषांमध्ये हे गीत रामायण भाषांतरित झालं, पण याच गीत रामायणातील एका गाण्याबद्दल मी आपल्याला आज सांगणार आहे। मित्रांनो, पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लार हे 1954 साली स्टेशन डायरेक्टर होते। त्यांना समाज प्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करायचा होता। त्यांच्या अगदी जवळचे मित्र गदी माडगुळकर यांना सीताकांत लाडांनी आपली कल्पना सुचवली। गदी माडगुळकर यांना देखील ती कल्पना खूप भावली आणि वाल्मिकींच्या रामायणावरून गीत रामायणाची आपल्याला निर्मिती करता येईल असे त्यांना वाटले। त्यांनी लगेच सुधीर फडकेंना फोन करून ही कल्पना सांगितली। त्या दोघांनाही ती कल्पना खूप आवडली आणि मग सुरू झाला गीत रामायणाचा प्रवास। 1 एप्रिल 1955 ह्या दिवशी गुढीपाडवा होता आणि या दिवशी गीत रामायणातील पहिलं गाणं आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आलं। पुढे वर्षभर हा कार्यक्रम चालला। त्यावर्षी अधिक मास असल्यामुळे रसिकांना आणखी एक बोनस महिना मिळाला, त्यामुळे ही मूळची 52 भागांची मालिका पुढे 56 भागांची झाली आणि 19 एप्रिल 1956 रोजी संपली। मित्रांनो, या गीत रामायणाच्या पहिल्याच गीताच्या वेळी मिस कम्युनिकेशनमुळे मोठा गोंधळ झाला होता बरं का। हा किस्सा अगदी ऐकण्यासारखा आहे। यातून प्रतिभावान कलावंत काय करू शकतात याचा देखील तुम्हाला प्रत्यय येईल। मित्रांनो, आपल्या अत्यंत व्यस्त कार्यबाहुल्यातून वेळ काढून गदी माडगुळकर यांनी गीत रामायणाचे पहिले गाणे लिहिले आणि ते त्यांच्या जीवलग मित्रातर्फे म्हणजेच नेमिनाथ उपाध्ये यांच्याकडून त्यांनी हे गाणं बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्याकडे पाठवून दिलं। आदल्या दिवशी रात्री रिहर्सलच्या वेळी बाबूजी हे गाणं शोधू लागले, पण ते गाणं मिळते कुठे। इकडे गदिमा मात्र आपलं काम आता संपलं आहे अशा थाटात पंचवटीवर निवांत झोपले होते। गीत रामायण प्रकल्पाचे सर्वे सर्व होते सीताकांत लाड। ते गदिमा आणि बाबूजी या दोघांचे जीवलग मित्र। बाबूजींनी आपले पिशवी, पॅन्टचे खिसे, आपली बॅग उलट पालट करून सगळं शोधलं, पण गीत काही सापडता सापडेना।

आता सीताकांत लाड यांचे धाबेदान आले, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:45 या गाण्याचं लाईव्ह प्रसारण होणार होत. शनिवारी रात्रीचा हा किस्सा आहे. त्यांनी पंचवटीवर गदिमांना बोलवण्यासाठी एका माणसाला पाठवलं. गदिमान उपर चिडत चिडतच आले. पद्य म्हणाले, मी कालच सुधीर फडक्यांकडे गाणं दिलं होतं, गाणं सुधीर फडक्यांकडून झालं आहे. सुधीर फडके दिवशी खूप तणावाखाली होते, कारण त्यांचा मुलगा श्रीधर फडके हा घटसर्पाने आजारी होता आणि ससूरमध्ये ऍडमिट होता. या सगळ्या गोंधळात रात्रीचे 12:30 वाजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:45 हे गाणं आकाशवाणीवर वाजणं महत्वाचं होतं, कारण याची जाहिरात तशी झाली होती. सगळा महाराष्ट्र या गीत रामायणाची आतुरतेने वाट पाहत होता आणि गाणं मात्र पहिलंच गाणं मात्र हरवलं. लाडांनी गदिमांना पुन्हा एकदा गाणं लिहिण्याची विनंती केली. आता मात्र गदिमाडू खूप चिडले. ते म्हणाले, अहो सुधीर फडक्यांच्या गबाळेपणाची शिक्षा मला का देता तुम्ही, म्हणून ते भांडू लागले. सीताकांत लाड मात्र हुशार माणूस, त्यांनी भांडाभांडीचा पहिला भर ओसरू दिला आणि मग निर्णायक आवाजात गदिमांना सांगितलं, अण्णा उद्या सकाळी ब्रॉडकास्ट आहे, तेव्हा हे गाणं तुम्हाला आत्ता लिहिलंच पाहिजे. मी आत्ता तुम्हाला इथल्या खोलीत बंद करून जातो, बाहेरून कडी घालतो, काळजी करू नका. आतमध्ये पान, तंबाखू, कागद, दौत, लेखणी सगळं साधन सामग्रीची चोख व्यवस्था आहे. गीत लिहून झालं की तुम्ही आतून दारावर टकटक करा, मी दार उघडेन. आणि लाडांनी खरोखरच गदिमांना आकाशवाणीच्या एका खोलीत बंद केले. 10-15 मिनिटांनीच गदिमांनी आतून टकटक केले. लाडांनी दार उघडलं आणि गदिमांनी नवं कोरं 9 कडव्यांचं गीत रामायणातील पहिलं वहिलं गीत त्यांच्या हाती हवाली केलं. गीताचे बोल होते, स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. सुधीर फडके, प्रभाकर जोग यांनी पहाटे या गीताला चाल लावली आणि बरोबर 8:45 शब्द, सूर आणि स्वर यांचा आविष्कार सुरू झाला. मित्रांनो, प्रतिभावंत कलावंत जर असले तर काय घडू शकते याचा तुम्हाला आता प्रत्यय आला असेल. केवळ 15 मिनिटांमध्ये 9 कोरं गाणं गदिमांनी अवघ्या 15 मिनिटात लिहिलं, ते देखील 9 कडव्यांचं. असे चमत्कार गीत रामायण आकाराला येत असताना वारंवार घडत होते. म्हणूनच गदिमा आणि बाबूजी अत्यंत श्रद्धेने सांगायचे की गीत रामायण आम्ही केलं नाही, ते आमच्याकडून घडलं गेलं. गदिमा, सुधीर फडके, प्रभाकर जोग सगळेच ग्रेट लोक आहे. सगळे या सगळ्यांच्या एक सुंदर कलाकृतीतून गीत रामायण आकाराला आलं. मित्रांनो, आपण आता ऐकूयात हेच हरवलेलं गाणं, स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM.
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: मित्रांनो, कलेच्या क्षेत्रात यशातील सातत्य टिकवणं फार अवघड असतं, कारण इथे यश

हे कलावंतासोबत ऊन सावलीचा खेळ खेळत असतात. लाईमलाईटच्या झगमगाटात चमकणारे फक्त दिसत राहतात, विजलेल्या दिव्यांना मात्र कोणी विचारत नाही. आणि इथे यश मिळवायला आणि टिकवायला फक्त गुणवत्ता पुरेशी नसते, त्या जोडीला एक चांगलं भरभक्कम असं नशीब देखील असावं लागतं. कुणाच्या बाबतीत हे सहज जमून जातं तर कुणाला टॅलेंट असून देखील यशाचं गणित सहजासहजी सोडवता येत नाही. पण यांच्या बाबत एक असतं, कारकिर्द छोटी का असेना त्यावर ते आपलं नाव कोरून ठेवतात. अशीच एक पार्श्वगायिका 60 दशकात आली. या पार्श्वगायिकेनं खूप छान छान मराठी गाणी गायली होती. मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा, पुनवेचा चंद्रमा आला घरी, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, या आणि अशा मनात खोलवर घर केलेल्या गीतांनी तिने रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही गायिका होती कृष्णा कल्ले. कृष्णा कल्ले हिची आठवण आज कुणालाच होणार नाही, पण तिची गाणी गायल्यानंतर, ही गाणी तिने गायली असं कळल्यानंतर आपल्याला तिची थोडी थोडी आठवण होऊ शकेल. कृष्णा कल्ले यांचा जन्म 18 डिसेंबर 1940 शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पारितोषिक पटकावली होती. 1965 त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या गायन स्पर्धेत भाग घेतला आणि गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा मानाचा किताब मिळवला. त्यांनी गायलेले गोड गोजिरी लाज लाजिरी या आज देखील रसिकांच्या ओठे असलेल्या गीतासह केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी या त्या काळी गाजलेल्या चित्रपटांच्या लावण्या त्यांनीच गायलेल्या आहेत. कृष्णा कल्ले यांच्या स्वराबाबत ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुलकर यांनी सांगितले होते, अस्सल कोल्हापुरी उच्चार करून ग्रामीण लोकगीते लावण्या झगडे सवाल जवाब नृत्यगीते कृष्णा कल्ले यांनी इतक्या परिणामकारक रीतीने गायली आहेत की ऐकताना कुणीही श्रोता म्हणणार नाही की ही गाणी एका अमराठी गायिकेने गायली आहेत. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का या गीताच्या वेळी अनिल मोहिले या तरुणाने या गीताला स्वरसा चढवला आणि या आवाजाचा परिस्पर्श त्या गाण्याला झाला. आणि या गाण्यानंतरच संगीतकार अनिल मोहिले यशस्वी संगीतकार म्हणून उदयास आले. 1965 ते 1975 या काळात त्यांची म्हणजे कृष्णा कल्लेंची खूप गाणी गाजली. श्रीरंग सावळा तू मी गौर काय राधा, कशी रे आता जाऊ घरी सांग मला श्रीहरी, तू अबोल होऊन जवळी मजला घ्यावे, राम प्रहरी राम गाथा, मैना राणी चतुर्शहानी, शुकशुक मन्या जातोस की नाही, अहो राया मला घोड्यावरती बसू, बिब घ्या बिब शिके काही, आज आले उद्या मी येणार बी नाही, औंदा मुंबई बघायची, देश हित माता देश जन्मदाता, कामापुरता मामा ताकापुरती आजी. या गाण्यांनी कृष्णा कल्ले यांनी मराठी भावसंगीतातील एक विश्व तयार केलं होतं. मुळातच अबोल आणि आपले गोडवण गाण्याच्या स्वभावामुळे अफाट गुणवत्ता असूनही कृष्णा कल्ले प्रवाहाच्या बाहेर पडल्या. पुढची काही वर्ष त्या गाण्यापासून अलिप्त राहिल्या आणि मार्च 2015 त्यांचं देहावसान झालं. मित्रांनो, काही कलाकारांची कारकिर्द अतिशय छोटी असते. त्यांना फार काळ क्रिकेटच्या भाषेत सांगायचं खेळपट्टीवर टिकता येत नाही, पण त्यांनी जेवढं म्हणून काम केलेलं असतं त्याची नोंद कुठे कुठे रसिक घेत असतात. आज रेडिओ पुणेरी आवाज 107.8 बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात देखील आपण कृष्णा कल्ले यांच्या गाण्यांची आठवण आपण केलेली आहे. त्यानिमित्तानं त्या गायिकेच्या काळाची आठवण केलेली आहे. त्यांनी जी गाणी गायली त्याबद्दल आपण बोललेलो आहोत. मला वाटतं आपण अशा प्रकारे अशा ज्या विजलेल्या दिव्यांची पण देखील आठवण करत जाऊ. आता आपण ऐकूयात कृष्णा कल्ले यांनी गायलेले एक गीत.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज, मी धनंजय कुलकर्णी। मित्रांनो, आता मी तुम्हाला अशी गंमत सांगणार आहे की ज्या खलनायकाला तुम्ही अनेक चित्रपटातून पाहिलेलं आहे, या खलनायकाचं बारसं आपल्या जयाभद्रूने केलं होतं। मित्रांनो, हा खलनायक होता डॅनी डेंझप्पा। अनेक चित्रपटातून थरारक भूमिका केल्यानंतर तो तुमच्या कायम लक्षात राहिलेला आहे। हिंदी सिनेमाच्या इतिहासात अभिनयाच्या क्षेत्रामध्ये पूर्वांचल भागातून क्षेत्रातून येऊन कोणी फारशी भरीव कामगिरी केल्याचं दिसत नाही, पण हा समज खोटा ठरवला। खलनायकाच्या रूपाने गेली 40-45 वर्षे तळपत राहून आपली स्वतःची निराळी शैली निर्माण करणाऱ्या डॅनी डेंझप्पा या कलाकाराने, बरं, त्याचा चेहरा, त्याचे संवाद उच्चारण्याची अदा, त्याचा आवाज, या सर्व बाबी भारतीय सिनेमाच्या ठराविक चौकटीत फिट बसणाऱ्या नव्हत्याच। चिनी नेपाळी म्हणून त्याचा कायम पाणउतारा करत नवउमेद करणारे देखील काही कमी नव्हते। पण डॅनीने हे चॅलेंज स्वीकारलं। सगळीकडून नकार घंटा येत असताना त्याने आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश मिळवले। मित्रांनो, डॅनी डेंझप्पा यांचा जन्म 25

मार्च 1948 रोजी एका बौद्ध धर्मीय कुटुंबात झाला. त्यांचे ध्येय भारतीय लष्करात जाऊन देशाची सेवा करण्याचे होते. त्यांना एनसीसीत बेस्ट कॅडेट अवॉर्ड देखील मिळाले होते. पण लंडनला जाण्यासाठी आयत्या वेळी डॅनीला डावलून वशिलाच्या जोरावर दुसऱ्याचीच निवड झाली, यामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आले. त्यांनी आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आणि लष्करात जाण्याच्याऐवजी ते तडक पुण्याला आले आणि पुण्याला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी आपलं शिक्षण सुरू केलं. हा काळ साधारणतः 1967-68 सालचा होता. यावेळी त्यांचे क्लासमेट्स होते जया भादुरी, नवीन निश्चल, शत्रुघ्न सिन्हा. या डॅनीचं खरं नाव काय होतं माहितीये तुम्हाला? टोलिंग पॅन्टोसा डेन्झोप्पा. हे अवघड नाव कुणालाही उच्चारता येत नव्हतं. जया भादुरी त्याची खास मैत्रीण होती. जया भादुरीने मग त्याचं छोटं सुटसुटीत नामकरण केलं डॅनी आणि पुढे याच नावाने डॅनीने चित्रपटात देखील कामगिरी सुरू केली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक बी आर चोप्रा त्यावेळी धुंद या सिनेमाची जुळवाजुळव करत होते. हा चित्रपट अगस्ता ख्रिस्ती यांच्या द अनएक्सपेक्टेड गेस्ट या कादंबरीवर आधारित होता. एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर म्हणून हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटामध्ये डॅनी डेन्झोप्पाची भूमिका अतिशय अप्रतिम होती. व्हीलचेअरवर असलेला डॅनी डेन्झोप्पा त्याच्या नजरेच्या जरबेत सगळ्या पात्रांना ठेवत होता. डॅनीच्या भूमिकेतील वैविध्य पहा. तो खलनायक म्हणून सामाजिक चित्रपट असेल, पोशाखी चित्रपट असेल, रहस्यमय चित्रपट असेल, डाकूपट असेल, ऐतिहासिक चित्रपट असेल, म्हणजेच अग्निपथ सारखा सिनेमा असेल, खुदा गवाह असेल, खून खून असेल, काला सोना असेल किंवा लैला मजनू असेल, या सगळ्या सिनेमात तो वेगळ्या अटायरमध्ये लोकांच्या समोर आला आणि लोकांना आवडून गेला. त्याचा सुटाबोटातला खलनायक रोबो जसा गाजला तसाच क्रूर कर्मा डाकू डॉन कालासोनामध्ये देखील गाजला. मित्रांनो, धर्मात्मा हा 1975 साली आलेल्या सिनेमातील भूमिकेत त्याला अफगाणिस्तानला जायचं होतं. खरं तर गब्बर सिंग यांची शोलेतील भूमिका आधी डॅनीला ऑफर झाली होती, पण आपण शब्द फिरोज खानला दिलेला आहे या शब्द पाळून तो शोलेतील भूमिका नाकारून चक्क अफगाणिस्तानला गेला. द बर्निंग ट्रेन, डायलेम फॉर मर्डर या त्याच्या सिनेमातील महत्वाचे या त्याच्या आयुष्यातील महत्वाचे सिनेमे. हम या चित्रपटातील त्याचा बक्तावर एकदम टेरर होता. क्रौर्य, दादागिरी, पिळवणूक, छळ याची मक्तेदारी घेऊन त्याने डोळ्याने अंगार फेकत खलनायकाच्या वरच्या पंक्तीत डॅनी जाऊन बसला. गंमत म्हणजे डॅनी हा चांगला गायक देखील होता. लता मंगेशकर सोबत ये गुलिस्ता हमारामध्ये मेरा नाम आओ मेरे पास आओ, तसेच आशा भोसले सोबत त्यानं सुन सुन कसम से हे काला सोनामध्ये गाणं त्यानं गायलं होतं. एक संपन्न आणि समृद्ध अशी डॅनीची कामगिरी आहे. शोलेतील गब्बर सिंगचे लार्जर दॅन लाईफ हातातून गेल्याची त्याला अजिबात खंत वाटत नाही. तो म्हणतो, जर मी शोले केला असता तर फिल्म इंडस्ट्री अमजद खान सारख्या गुणी कलावंताला मुकली असती. किती महान विचार उत्पा डॉन याचे, डॅनीचे. या डॅनीचं बारसं जिने केलं होतं जया भादुरीने, तिच्यासोबत त्याने एक चित्रपट केला होता, त्यातील गाणं आपण ऐकूयात आता.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: नमस्कार श्रोत्यांनो, जया भदुरे आणि डॅने डेंझोप्पा यांच्यावर चित्रित झालेलं अभी तो जिले या चित्रपटातील गाणं आपण आता ऐकलं। मित्रांनो, आता कार्यक्रमाच्या शेवटी मी तुम्हाला एका गाण्याचा किस्सा सांगणार आहे। हे गाणं बनलं कसं, एक अतिशय लोकप्रिय गाण्याचा हा किस्सा आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। मित्रांनो, 70 आणि 80 दशक ज्या गीतकाराने प्रचंड गाजवलं तो गीतकार होता आनंद बक्षी। दिग्गज नायक, मोठे बॅनर्स, हुकमी दिग्दर्शक यांच्यासोबत काम करताना आनंद बक्षी असायचे। राजेश खन्ना, अमिताभ यांची कारकीर्द घडवण्यात देखील त्यांचा मोठा वाटा होता। अर्थात मोठ्या संख्येने गाणी लिहित असल्यामुळे त्यांना व्यावसायिक तडजोडी बऱ्याचदा कराव्या लागल्या होत्या। त्यांनी 600 सिनेमातून तब्बल 3000 अधिक गाणी लिहिली आहेत। त्यांच्या एका गाण्याची जन्मकथा फारच मनोरंजक आहे। हा सिनेमा होता राजेश खन्ना आशा पारेखचा 1970 साली प्रदर्शित झालेला आन मिलो सजना। यातील नायक नायिकांच्या भेटीच्या सिच्युएशनवर गाणं लिहायचं होतं। आनंद बक्षी गाणं लिहायला बसले पण शब्द काही करता सुचेना। लक्ष्मण पॅरेलाल एकानंतर एक धून वाजवत होते पण कधी मीटरनुसार शब्द येत नव्हते तर कधी शब्दांना सूर गवसत नव्हते। शेवटी कंटाळून सर्वजण उठू लागले। उठता उठता लक्ष्मीकांत म्हणाले, अच्छा अब हम निकलते हैं। आनंद बक्षी यांनी त्यांना विचारलं, फिर कब मिलोगे? पॅरेलाल म्हणाले, कल सुबह एक रेकॉर्डिंग है, कल नहीं हम परसों मिलते हैं। बस झालं। याच संवादाचा आधार घेत आनंद बक्षी यांची ट्यूब पेटली। त्यांनी तिथल्या तिथे गाण्याचा मुखडा बनवला आणि असंच पुढे सवाल जवाबातून गाणं तयार झालं, अच्छा तो हम चलते हैं। मित्रांनो, या गाण्याचा मुखडा इथलं बनला आणि पुढे गाणं सर सर सर त्यांनी लेखणीतून लिहून काढलं। या गाण्यामध्ये नायिका आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकते आणि आपले घरवाले सुद्धा लग्नाला तयार आहेत हे देखील सांगते। हे प्रेक्षकांना खूप आवडून गेलं वर्गात आणि दिग्दर्शकांनी यात एक गंमत केली। या चित्रपटात आनंद बक्षी यांना देखील काही सेकंद झळकवलेलं या गाण्याच्या वेळेला। किसीने देखा तो नाही तुम्हें आते हे जे ओळ आहे त्यावेळेला जे 3-4 लोक दाखवले त्यात एक आनंद बक्षी पण आहे। मित्रांनो, 1971 सालच्या बिनागा गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात हे गाणं चक्क 2 क्रमांकावर होतं। 24 डिसेंबर साली प्रदर्शित झालेला आन मिलो सजना गोल्डन ज्युबली हिट झाला होता। आनंद बक्षी असे तीव्र कवी होते की त्यांनी लोकांच्या अगदी छोट्या शब्दातून देखील गाणं तयार केलं होतं। तर मला वाटतं कार्यक्रमाच्या शेवटी आपण गाणं ऐकूयात आणि खरोखरच कार्यक्रमाचा शेवट आणि गाण्यातल्या भावना सारख्याच आहेत। अच्छा तो हम चलते हैं। नमस्कार।

0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंदवाणी.

0: तो काहीतरी घात करेल। मग अफजल खानाला या सडेतोड उत्तर देण्यासाठी त्यांनी पूर्ण नियोजन केलं आणि अफजल खानाला भेटायला गेले। अफजल खानाच्या शामियानामध्ये गेल्यानंतर अफजल खानाने दोन्ही हात बाजूला करून शिवरायांना आलिंगन देण्यास भाग पाडलं। शिवाजी महाराजांनी आलिंगन दिल्यासरशी अफजल खानाने त्यांच्यावर वार केला। अफजल खानाचा हा वार होताच शिवाजी महाराजांनी पूर्ण तयारीनिशी आल्यामुळे शिवरायांनी चिलखत घातलं होतं, त्यामुळे हा वार त्यांना परतवून लावता आला आणि त्याच क्षणी शिवरायांनी वाघ नखळच्या साह्याने या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला। याच वेळेस अफजल खानाचा जो सहकारी होता सय्यद बंडा यांनी शिवाजी महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस शिवाजीराजांबरोबर असलेला जीवा महाला याने तो वार आपल्या अंगावर झेलून सय्यद बंडाला जागच्या जागी खालस केला। अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला, अफजल खानासारख्या शरीराने बलदंड असलेल्या शत्रूला शिवरायांनी युक्तीने, कल्पनेने आणि धैर्याने सामोरं जाऊन त्याचा बिमोड केला। मला वाटतं शिवरायांच्या इतिहासामध्ये ही खूप मोठी आणि प्रेरणा देणारी घटना आपल्यासाठी आहे।
1: शिवरायांची स्पेशालिटी काय सांगा?
0: महाराष्ट्राला पडलेलं किंवा भारताला पडलेलं एक स्वप्न म्हणजे शिवाजी महाराज आहे, म्हणजे अशी व्यक्ती पुन्हा होईल की नाही याच्या बाबतीत साशंका आहे। शिवाजी महाराजांची म्हणजे त्यांच्या बाबतीत विशेष जर म्हटलं तर माझ्या माहितीप्रमाणे शिवरायांचा गनिमी कावा हा अतिशय जबरदस्त होता। शिवरायांचं व्यवस्थापन असेल, त्यांचं शासन चालवण्याचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याची व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीचं शिवाजी महाराजांकडे एक व्यवस्थित नियोजन होतं। आज जगामध्ये शिवाजीराजांच्या व्यवस्थापनावर अभ्यास करणारी मंडळी आहेत, अनेक संशोधक त्यांच्यावर रिसर्च करत आहेत। शिवाजी महाराजांचे जवळजवळ शिवाजी महाराजांनी 300 अधिक किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होते। या 300 किल्ल्यांची जी तटबंदी आहे ती जर तटबंदी पाहिली तर आताची सुद्धा आर्किटेक्चर असतील, इंजिनियर असतील यांना बोटा तोंडात बोट घालण्याशिवाय पर्याय नाहीये। अशा पद्धतीची त्या काळातली तटबंदी त्यांची होती। या तटबंदीचा जर विचार केला तर पुरंदरचा जो तह झाला, पुरंदरला ज्यावेळेस वेढा दिला गेला तर कित्येक दिवस या पुरंदरच्या तटबंदीचा आसरा घेऊन शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी मिर्झाराजे जयसिंग असेल किंवा दिलेर खान असेल याचा सामना मोठ्या धैर्याने केला। गनिमिकावा हा शिवरायांचा एक मोठा त्यातला महत्वाचा गुण असं म्हणता येईल आपल्याला की त्या गनिमिकाव्याच्या माध्यमातून शिवरायांनी आदिलशाह असेल, विजापूरचा आदिलशाह असेल, अहमदनगरचा निजामशाह असेल, त्याचप्रमाणे मुघल असतील, पोर्तुगीज असेल, सिद्दी असेल, अशा अनेक शत्रूंना त्यांनी अतिशय नितांत आणि धैर्याने त्या ठिकाणी त्यांना तोंड दिलेलं होतं। आणि याच माध्यमातून शिवरायांनी गनिमिकाव्याच्या माध्यमातून थोड्या मावळ्यांसह, आज जर आपण पाहिलं तर आदिलशाह असेल किंवा औरंगजेब असेल तर यांच्या सैन्यापेक्षा शिवरायांचं सैनिक 10 पटीनं कमी होतं, पण शिवरायांकडे गनिमी काव्यासारखी एक मोठी युक्ती होती। त्या युक्तीच्या माध्यमातून शिवरायांनी मावळ्यांच्या सहकार्यांनी या सगळ्या शत्रूंना सोळो की पळो करून सोडलं आणि स्वराज्य स्थापन केलं।
1: इतिहासामध्ये काही गोष्टी आपण ऐकतो वाचतो असंही सांगितलं जातं की जगापर्यंत ही माहिती यांच्याबद्दल पोहोचली नाही, असं काय आहे का शिवाजी महाराज?
0: छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आता हल्ली जर पाहिलं आपण तर जातीभेदाच्या अनेक भिंती आपल्याला उभ्या झालेल्या दिसतात। हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख अशा अनेक धर्मांमध्ये वेगवेगळे वाद चालू आहेत। आणि शिवाजी महाराज म्हटलं की बऱ्याच लोकांचा असा समज आहे की शिवाजी महाराज हे हिंदूंचे होते, तर मित्रांनो माझं तुम्हाला एक नम्र आव्हान आहे की हे जे म्हणणं आहे हे पूर्ण चुकीचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे जरी हिंदू होते तरी ते फक्त हिंदूंचे नव्हते, तर शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांचे, सर्व गरीब दुर्बल घटकातील सर्व लोकांचे छत्रपती शिवाजी महाराज होते। शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये अनेक मुस्लिम सरदार होते। शिवाजी महाराजांनी हिंदू संतांबरोबर अनेक मुस्लिम संतांचाही सन्मान केलेला आहे, ज्याच्यामध्ये मौनी बाबा असतील, बाबा याकूब असतील, असे विविध संतांचा त्यांनी सन्मान केलेला आहे। त्याचप्रमाणे शिवाजी महाराज यांचं धार्मिक जे धोरण होतं ते अतिशय उदार होतं। त्यांचा सैनिकांना सक्त आदेश होता की लढाईमध्ये, युद्धामध्ये कुठल्याही मशिदीला हात लावायचा नाही। कुठला कुराणासारखा ग्रंथ सापडला तर त्या ग्रंथाच्या प्रति त्यांनी सन्मानपूर्वक शत्रूच्या ताब्यात दिलेले आहेत। याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांना इतर धर्मांबद्दल नितांत आदर होता, त्यामुळे आपल्या सगळ्यांपर्यंत

0: हा एक संदेश मी पोहोचवू इच्छितो की शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे नसून ते जगाचे होते. जगातील जेवढे धर्म आहेत त्या धर्मांना शिवाजी महाराज हे एक प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पाहावयास मिळणं अपेक्षित आहे. ते तसंच पुढे गेलं पाहिजे. शिवरायांच्या बाबतीत अजून एक घटना जर आपण पाहिली किंवा माहिती घेतली तर युद्धाच्या काळामध्ये शत्रुपक्षांच्या स्त्रियांना योग्य प्रकारे मान देण्याचा सक्त आदेश त्यांनी आपल्या सैनिकांना दिला होता. बऱ्याचदा आपण असं पाहतो की परकीयांनी हल्ला केला की त्यामध्ये स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले जायचे. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यांना हे सक्त आदेश दिले होते की कुठल्याही परस्त्रीला हात लावायचा नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा करायची नाही, अतिशय मानाने त्यांना वागणूक द्यायची. आणि एक उदाहरण त्या संदर्भात मी तुम्हाला देतो. कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैनिक गेले होते. तेथील गडीच्या रक्षणासाठी मलम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला होता. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना ज्यावेळेस समजली तेव्हा त्यांनी मलम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. आणि या मलम्मा देसाईला त्यांनी सावित्री हा किताब देऊन त्यांचा सन्मान केलेला होता. याचा अर्थ शिवाजी महाराजांना त्यांच्या सैन्यांना पर स्त्रीबद्दल नितांत आदर होता. परमातेला परस्त्रीला माता मानण्याची त्यांची संस्कृती होती आणि ही संस्कृती आजही आपल्यापुढे आदर्श म्हणून आपल्याला घ्यायला काय हरकत नाही.
1: शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की पुणे आपल्याला आठवण येतोय. त्यांचा विशेष पुणेकरता काय विशेष योगदान आहे त्याच्याबद्दल?
0: शिवरायांचं बरेचसं बालपण हे लाल महाल हे पुण्यातील त्यांची जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये गेलं. शिवरायांची आजी जिजाबाईंच्या कुशीमध्ये वाढलेलं हे एक छोटंसं बाळ नंतर स्वराज्य निर्मितीपर्यंत पोहोचलं ते या पुण्याच्या लाल महालामधूनच त्यांना जे शिक्षण मिळालं त्यामुळं. पुणे म्हटलं की सिंहगड, राजगड, तोरणागड, पुरंदर, साखरचा भुईकोट किल्ला असेल तर शिवनेरी असेल असे अनेक किल्ले हे पुणे जिल्ह्यामध्ये येतात. आणि ही सगळं देणं जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला मिळालेलं आहे. सिंहगड म्हटलं की तानाजी आठवतो, राजगड म्हटलं की आपल्याला राजगडावरची माची आठवते, बाले किल्ला आठवतो, तोरणागड म्हटलं की आपल्याला शिवरायांनी त्या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधलं हे आपल्याला आठवतं, पुरंदर म्हटलं की आपल्याला पुरंदरचा तह आठवतो, मिर्झाराजे जयसिंग असेल, दिलेर खान यांच्याशी दिलेला लढा आठवतो. या सगळ्या घटना शिवरायांच्या या आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतात. आणि आमचं भाग्य की आम्ही या पुण्यामध्ये जन्माला आलो आणि पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या वास्तू उभ्या आहेत की ज्या वास्तू पाहून आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळते छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगण्यासाठी, छत्रपती महाराजांची विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एक वेगळी उर्मी, वेगळी ऊर्जा आम्हाला या चरितातून मिळते. एवढंच मी या ठिकाणी सांगेन.
1: जगदाले लालासाहेब लक्ष्मण सर, एवढं सुंदर शब्दामध्ये तुम्ही शिवरायांचं जे विशेष इतिहास तुम्ही आमच्या समोर मांडला, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सगळ्यांना.
1: नमस्कार.
2: मैं हूं मनु और दोस्तों अभी अभी मैंने पुराना स्तंभ जी से और हमारे एक्सपर्ट से भी शिवाजी महाराज के बारे में बहुत कुछ जाना तो आप सभी ने भी होगा. पर मैं सोच रही थी कि ऐसी कौन सी बातें हैं जो हम अपने इतिहास की सुनते तो हैं, समझते भी हैं, लेकिन अपने प्रेजेंट में कभी कभी अप्लाई नहीं कर पाते. आखिर कुछ तो उनके एथिक्स और प्रिंसिपल्स ऐसी बातें जरूर रही होंगी जिन्होंने शिवाजी महाराज को हम सभी के दिल में आज तक बसा के रखा है. तो उनकी बातों से कुछ सीख लिया जाए. आज मुझे सबसे अच्छी बात ये लगी शिवाजी महाराज की दृढ़ता और अपने लक्ष्य के प्रति उनका फोकस. वो कभी ब्रेक नहीं हुआ. और आज हम कभी कभी टीवी, कभी व्हाट्सएप पर इन सारी चीजों के मिलने के बाद अपने फोकस से थोड़ा शिफ्ट हो जाते हैं. और मुझे दूसरी एक बात जो बहुत आकर्षित करती है शिवाजी महाराज के बारे में वो है उनकी धैर्यता. अब सोचिए दोस्तों, जब उनके पिताजी शाहजी भोसले को आदिल शाह ने बंदी बनाया, उसके बाद उनको छुड़ाने के पश्चात 7 वर्षों तक शिवाजी महाराज ने गुप्त ही अपनी तैयारियां की. 7 वर्ष तक इतनी धैर्यता. उन्होंने अपनी सेना तैयार की, उन्होंने जंग जीतने की पूरी तैयारियां कितने बेहतरीन रूप से की होंगी कि इतनी बड़ी मुगलों की सेना

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अबोब फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: होता सय्यद बंडा यांनी शिवाजी महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवाजी राजांबरोबर असलेला जीवा महाला यांनी तो वार आपल्या अंगावर झेलून सय्यद बंडाला जागच्या जागी खालस केला. अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला, अफजलखानासारख्या शरीराने बलदंड असलेल्या शत्रूला शिवरायांनी युक्तीने, कल्पनेने आणि धैर्याने सामोरं जाऊन त्याचा बिमोड केला. मला वाटतं शिवरायांच्या इतिहासामध्ये ही खूप मोठी आणि प्रेरणा देणारी घटना आपल्यासाठी आहे.
1: शिवरायांची स्पेशालिटी काय सांगा?
0: महाराष्ट्राला पडलेलं किंवा भारताला पडलेलं एक स्वप्न म्हणजे शिवाजी महाराज आहे. म्हणजे अशी व्यक्ती पुन्हा होईल की नाही याच्या बाबतीत साशंकता आहे. शिवाजी महाराजांची म्हणजे त्यांच्या बाबतीत विशेष जर म्हटलं तर माझ्या माहितीप्रमाणे शिवरायांचा गणिमिकावा हा अतिशय जबरदस्त होता. शिवरायांचं व्यवस्थापन असेल, त्यांचं शासन चालवण्याचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याची व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीचं शिवाजी महाराजांकडे व्यवस्थित नियोजन होतं. आज जगामध्ये शिवाजी राजांच्या व्यवस्थापनावर अभ्यास करणारी मंडळी आहेत, अनेक संशोधक त्यांच्यावर रिसर्च करत आहेत. शिवाजी महाराजांचे जवळजवळ शिवाजी महाराजांनी 300 अधिक किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होते. या 300 किल्ल्यांची जी तटबंदी आहे ती जर तटबंदी पाहिली तर आताची सुद्धा आर्किटेक्चर असतील, इंजिनियर असतील, यांना बोटा तोंडात बोट घालण्याशिवाय पर्याय नाहीये. अशा पद्धतीची त्या काळातली तटबंदी त्यांची होती. या तटबंदीचा जर विचार केला तर पुरंदरचा जो तह झाला, पुरंदरला ज्यावेळेस वेढा दिला गेला तर कित्येक दिवस या पुरंदरच्या तटबंदीचा आसरा घेऊन शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी मिर्झाराजे जयसिंग असेल किंवा दिलेर खान असेल याचा सामना मोठ्या धैर्याने केला. गणिमिकावा हा शिवरायांचा एक मोठा त्यातला महत्वाचा गुण असं म्हणता येईल आपल्याला की त्या गणिमिकाव्याच्या माध्यमातून शिवरायांनी आदिलशाह असेल, विजापूरचा आदिलशाह असेल, अहमदनगरचा निजामशाह असेल, त्याचप्रमाणे मुघल असतील, पोर्तुगीज असेल, सिद्दी असेल, अशा अनेक शत्रूंना त्यांनी अतिशय नितांत आणि धैर्याने त्या ठिकाणी त्यांना तोंड दिलेलं होतं. आणि याच माध्यमातून शिवरायांनी गणिमिकाव्याच्या माध्यमातून थोड्या मावळ्यांसह, आज जर आपण पाहिलं तर आदिलशाह असेल किंवा औरंगजेब असेल तर यांच्या सैन्यापेक्षा शिवरायांचं सैनिक 10 पटीनं कमी होतं. पण शिवरायांकडे गणिमिकाव्यासारखी एक मोठी युक्ती होती. त्या युक्तीच्या माध्यमातून शिवरायांनी मावळ्यांच्या सहकार्यांनी या सगळ्या शत्रूंना सोळोकी पळो करून सोडलं आणि स्वराज्य स्थापन केलं.
1: इतिहासामध्ये काही गोष्टी आपण ऐकतो वाचतो असंही सांगितलं जातं की जगापर्यंत ही माहिती यांच्याबद्दल पोहोचली नाही, असं काय आहे का शिवाजी महाराज?
0: छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आता हल्ली जर पाहिलं आपण तर जातीभेदाच्या अनेक भिंती आपल्याला उभ्या झालेल्या दिसतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख अशा अनेक धर्मांमध्ये वेगवेगळे वाद चालू आहेत. आणि शिवाजी महाराज म्हटलं की बऱ्याच लोकांचा असा समज आहे की शिवाजी महाराज हे हिंदूंचे होते. तर मित्रांनो, माझं तुम्हाला एक नम्र आव्हान आहे की हे जे म्हणणं आहे हे पूर्ण चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जरी हिंदू होते तरी ते फक्त हिंदूंचे नव्हते, तर शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांचे, सर्व गरीब दुर्बल घटकातील सर्व लोकांचे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये अनेक मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांनी हिंदू संतांबरोबर अनेक मुस्लिम संतांचाही सन्मान केलेला आहे, ज्याच्यामध्ये मौनी बाबा असतील, बाबा याकूब असतील, असे विविध संतांचा त्यांनी सन्मान केलेला आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज यांचं धार्मिक जे धोरण होतं ते अतिशय उदार होतं. त्यांचा सैनिकांना सक्त आदेश होता की लढाईमध्ये, युद्धामध्ये कुठल्याही मशिदीला हात लावायचा नाही. कुठला कुराणासारखा ग्रंथ सापडला तर त्या ग्रंथाच्या प्रति त्यांनी सन्मानपूर्वक शत्रूच्या ताब्यात दिलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांना इतर धर्मांबद्दल नितांत आदर होता. त्यामुळे आपल्या सगळ्यांपर्यंत हा एक संदेश मी पोहोचवू इच्छितो की शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे नसून ते जगाचे होते. जगातील जेवढे धर्म आहेत त्या धर्मांना शिवाजी महाराज हे एक प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून पाहावयास मिळणं अपेक्षित आहे. ते तसंच पुढे गेलं पाहिजे. शिवरायांच्या बाबतीत अजून एक घटना जर आपण पाहिली किंवा माहिती घेतली तर युद्धाच्या काळामध्ये शत्रुपक्षांच्या स्त्रियांना योग्य प्रकारे मान देण्याचा सक्त आदेश त्यांनी आपल्या सैनिकांना दिला होता. बऱ्याचदा आपण असं पाहतो की परकीयांनी हल्ला केला की त्यामध्ये स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले जायचे. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यांना हे सक्त आदेश दिले होते की कुठल्याही परस्त्रीला हात लावायचा नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची

0: करायची नाही, अतिशय मानाने त्यांना वागणूक द्यायचे. आणि एक उदाहरण त्या संदर्भात मी तुम्हाला देतो. कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैनिक गेले होते. तेथील गडीच्या रक्षणासाठी मलम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला होता. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना ज्यावेळेस समजली तेव्हा त्यांनी मलम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. आणि या मलम्मा देसाईला त्यांनी सावित्री हा किताब देऊन त्यांचा सन्मान केलेला होता. याचा अर्थ शिवाजी महाराजांना त्यांच्या सैन्यांना पर स्त्रीबद्दल नितांत आदर होता. परमातेला परस्त्रीला माता मानण्याची त्यांची संस्कृती होती. आणि ही संस्कृती आजही आपल्या पुढे आदर्श म्हणून आपल्याला घ्यायला काय हरकत नाही.
1: शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की पुणे आपल्याला आठवण येतोय. त्यांचा विशेष पुणे करता काय विशेष योगदान आहे त्याच्याबद्दल?
0: शिवरायांचं बरंचसं बालपण हे लाल महाल हे पुण्यातील त्यांची जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये गेलं. शिवरायांची आजी जिजाबाईंच्या कुशीमध्ये वाढलेलं हे एक छोटंसं बाळ नंतर स्वराज्य निर्मितीपर्यंत पोहोचलं ते या पुण्याच्या लाल महालामधूनच त्यांना जे शिक्षण मिळालं त्यामुळं. पुणे म्हटलं की सिंहगड, राजगड, तोरणागड, पुरंदर, साखणचा भुईकोट किल्ला असेल तर शिवनेरी असेल असे अनेक किल्ले हे पुणे जिल्ह्यामध्ये येतात. आणि ही सगळं देणं जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला मिळालेलं आहे. सिंहगड म्हटलं की तानाजी आठवतो, राजगड म्हटलं की आपल्याला राजगडावरची माचे आठवते, बाले किल्ला आठवतो, तोरणागड म्हटलं की आपल्याला शिवरायांनी त्या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधलं हे आपल्याला आठवतं, पुरंदर म्हटलं की आपल्याला पुरंदरचा तह आठवतो, मिर्झाराजे जयसिंग असेल दिलेर खान यांच्याशी दिलेला लढा आठवतो. या सगळ्या घटना शिवरायांच्या या आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतात. आणि आमचं भाग्य की आम्ही या पुण्यामध्ये जन्माला आलो आणि पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या वास्तू उभ्या आहेत की ज्या वास्तू पाहून आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळते छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगण्यासाठी, छत्रपती महाराजांची विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एक वेगळी उर्मी वेगळी ऊर्जा आम्हाला या चरितातून मिळते. एवढंच मी या ठिकाणी सांगेन.
1: जगदाले लालासाहेब लक्ष्मण सर, एवढ्या सुंदर शब्दामध्ये तुम्ही शिवरायांचा जे विशेष इतिहास तुम्ही आमच्या समोर मांडला, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सगळ्यांना.
1: नमस्कार.
2: मैं हूं मनु और दोस्तों अभी अभी मैंने पुराना स्तंभ जी से और हमारे एक्सपर्ट से भी शिवाजी महाराज के बारे में बहुत कुछ जाना तो आप सभी ने भी होगा. पर मैं सोच रही थी कि ऐसी कौन सी बातें हैं जो हम अपने इतिहास की सुनते तो हैं, समझते भी हैं, लेकिन अपने प्रेजेंट में कभी कभी अप्लाई नहीं कर पाते. आखिर कुछ तो उनके एथिक्स और प्रिंसिपल्स ऐसी बातें जरूर रही होंगी जिन्होंने शिवाजी महाराज को हम सभी के दिल में आज तक बसा के रखा है. तो उनकी बातों से कुछ सीख लिया जाए. आज मुझे सबसे अच्छी बात ये लगी शिवाजी महाराज की दृढ़ता और अपने लक्ष्य के प्रति उनका फोकस. वो कभी ब्रेक नहीं हुआ. और आज हम कभी कभी टीवी, कभी व्हाट्सएप पर इन सारी चीजों के मिलने के बाद अपने फोकस से थोड़ा शिफ्ट हो जाते हैं. और मुझे दूसरी एक बात जो बहुत आकर्षित करती है शिवाजी महाराज के बारे में वो है उनकी धैर्यता. अब सोचिए दोस्तों, जब उनके पिताजी शाहजी भोसले को आदिल शाह ने बंदी बनाया, उसके बाद उनको छुड़ाने के पश्चात 7 वर्षों तक शिवाजी महाराज ने गुप्त ही अपनी तैयारियां की. 7 वर्ष तक इतनी धैर्यता. उन्होंने अपनी सेना तैयार की, उन्होंने जंग जीतने की पूरी तैयारियां कितने बेहतरीन रूप से की होंगी कि इतनी बड़ी मुगलों की सेना का सामना करने के लिए वो खड़े हुए. अगर ये गुण हम अपनी लाइफ में धारण कर लें तो कितना अच्छा होगा दोस्तों. कभी कभी सोचिए, हम एक एग्जाम के लिए प्रिपेयर करते हैं और वो एग्जाम अगर 1 साल की प्रिपरेशन के बाद हम पास नहीं कर पाते तो ऐसा लगता है जैसे सब कुछ वेस्ट हो गया, जैसे जिंदगी में अब कुछ रखा ही नहीं है, या फिर उसकी तैयारी करना छोड़ देते हैं या निराश हो जाते हैं. लेकिन 7 वर्षों तक जब शिवाजी ने धैर्यता दिखाई तो क्या हम कुछ और समय इसी धैर्यता के गुण का इस्तेमाल करके अपनी प्रिपरेशंस को जारी नहीं रख सकते? सच में दोस्तों, अगर मुझे और आपको शिवाजी